नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 14 जून 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

0: आत्मस्वरूपाचा शोध कसा घ्यावा हे गुरु शिष्याला सांगत आहेत, हाच सोलीव सुख रचनेचा गाभा आहे। शरीरातील सात चक्रांवर लक्ष केंद्रित करून सोहम ध्यान करणे हा गुरूंचा उपदेश प्रमाण मानून कल्याण स्वामींची साधना सुरू आहे। ध्यानामध्ये येणारे एक एक अनुभव मागे सारीत तेजस्वी सूर्यबिंबालाही अंशाअंशाने उडवून लावीत साधना धैर्याने सुरू ठेवल्यावर पुढे काय नवल घडेल हे समर्थ सांगत आहेत। पुढे दिसेल जे नवल ते पाही हंस मेळ, चंद्र किरण शीतल पाहसी तू मम वत्सा। समर्थ म्हणतात, हे वत्सा, तू आता ध्येयाच्या अगदी जवळ पोचत आहेस। तेजस्वी सूर्याची प्रभा देखील तुला मोहात पाडू शकली नाही। आता पुढे जे नवल पाहशील ते आनंददायी असेल। यापूर्वी अनुभवलेली सूर्याची दाहकता पूर्णपणे शमली असेल आणि चंद्राचा शीतल प्रकाश तू पुन्हा अनुभवशील। त्यासाठी तू आपले लक्ष सहस्त्रदल चक्रावर केंद्रित कर। सहस्त्रदल चक्राची शक्ती प्रकाशश्री ही आहे आणि ज्ञानाग्नी हा अग्नी आहे, तो देखील शुभ्रवर्ण आहे। त्यामुळे चंद्रकिरण हंसाप्रमाणे पांढरे शुभ्र दिसतील। त्यामुळे तुला जो अनुभव येईल तो असा असेल, तेव्हा मागील दाह शमेल, शीतळाई सर्वांग होईल, चंद्राची प्रभा सुढाळ, फडफडीत चांदणे। जेव्हा तू हंसप्रमाणे शुभ्र शीतल असा चंद्रप्रकाश अनुभवशील तेव्हा तुझ्या अंगाचा दाह शमेल, सर्वांग शीतल होईल, चंद्राच्या प्रभेमुळे तुझे सर्वांग लखलखीत चांदण्यांनी भरून जाईल, त्या शुभ्र ज्योत्स्नेने पुलकित झालेली वृत्ती तशीच सांभाळून ठेव आणि तुझा पुढील प्रवास सुरू ठेव। आनंदाच्या भरात शिष्याने हेच अंतिम ध्येय समजून साधना सफल संपूर्ण झाली असे वाटून उपासना थांबवू नये म्हणून गुरु त्याला सतत सावध करीत आहेत। भगवद्गीतेतील भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचा प्रसंग इथे आठवतो। अर्जुन भगवंताचे रूप पाहून आणि जाणून तद्रूप झाला, हे भगवंतांच्या लक्षात आले, आणि हा जर मद्रूप झाला तर मी संवाद कसा आणि कुणाशी करू या प्रेमभराच्या जाणीवेने त्यांनी अर्जुनाला सावध केले आणि द्वैत कायम राखून पुढील संवाद घडवून आणला। कारण त्यांचे अंतिम ध्येय अर्जुनाला कर्तव्यपूर्ती करायला लावणे, युद्धाला प्रवृत्त करणे हे होते। अर्जुनाचे विहित कर्म पूर्ण व्हायचे होते, त्यापूर्वी तो भगवंताशी एकरूप होऊन चालणार नव्हते। यावरून सामान्य माणसाने एकच ध्यानात घ्यावे की अंतिम ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही। थांबला तो संपला हे लहान मुलांच्या ससा कासवाच्या गोष्टीतही आपण शिकलो आहोत। यासाठी मला एक उदाहरण द्यावेसे वाटते। शिक्षणातील 10वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळाले की बरेच विद्यार्थी हुरळून जातात। वयही अर्धवट असते, समज अपुरी, नवतारुण्याची नवलाई, यामुळे अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येत नाही आणि पुढे त्यांच्याही नकळत उज्ज्वल यशापासून दूर जातात। अगदी असेच लहान वयात भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळालेल्या मुलांचे होते। पैसा मिळणे आणि तो वापरण्याची प्रगल्भता असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। भारतीय अध्यात्म संयम शिकवते आणि म्हणून अध्यात्म हे उतारवयात साधण्याची गोष्ट नाही, तर जीवन कसे जगावे हे खरे जीवन जगायला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे कळायला लागल्यावरच शिकायला हवे। जय जय रघुवीर समर्थ।
1: चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात। लेखन होतं संजीवनी तोफखाने यांचं। आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:10 होत आहेत। प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शंकराचार्य रचित पांडुरंगाष्टकम। स्वर आहे यशवंत देव यांचा।

सुधीर फडके यांनी गायली. जगदीश केपूडकर यांची भक्तिरचना पण ऐकलीत. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकारामांचा अभंग. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. प्रभात वंदना हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता वाणी जयराम यांच्या स्वरात शबाब अलवारपुरी यांची हिंदी भक्तिरचना. संगीत आहे रघुनाथ शेठ यांचं.

0: समूह स्वरात वसंत निनावे यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत. आता कृषीवाणी हा आमचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण गेले कित्येक भाग आपल्या शेतकरी बंधूंना सांगतोय की वातावरण बदलतंय, वातावरण बदलानुसार आपण बदललं पाहिजे, अल निनोचा परिणाम आहे किंवा ही परिस्थिती एक दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी येत राहतीये. नेमकं म्हणजे प्रत्येक माध्यमातून शेतकरी बंधूंच्या कानावर येत आहे की अलनिनो आहे, अलनिनोचा परिणाम आहे, पावसाचा खंड आहे, कमी जास्त पण आहे. अलनिनो म्हणजे नेमकं काय आहे, शेतकऱ्यांना काय सांगाल याबाबत?
2: नक्कीच शेतकरी आता दिवसेंदिवस प्रसारमाध्यमाच्या अगदी जवळ जात आहे आणि त्याचा आधार घेऊन शेतीमध्ये पण नक्कीच त्याचा म्हणजे बदल करून शेती करत आहे. गेले महिना 2 महिने झालं अनेक माध्यमातून अलनिनो हा शब्द शेतकऱ्यांच्यासाठी आलेला आहे. नव्हे तो सगळ्या जगासाठी आहे. तसं जर बघितलं तर अलनिनो म्हणजे बदललेलं वातावरण. तसं जर बघितलं तर ते तसं शेतकऱ्यांसाठी काही

0: नाहीये. असा जर आपण जर थोडासा पूर्वपटिका बघितली किंवा मागच्या इतिहासामध्ये जर आपण गेलो तर अनेकदा दुष्काळ सुद्धा पडलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पण झालेला आहे. अगदीच कशाला मागचं उदाहरण घ्यायचं, गेल्या वर्षी 113% पाऊस पडला.
1: बरोबर.
0: हे पाऊस कमी पडणं, पाऊस जास्त पडणं ह्याचा बदलत्या वातावरणाशी असलेला संबंध आहे आणि त्याच्यामुळे शेतीवर थोडाफार परिणाम होतो. पण शेतकऱ्यांना ह्या गोष्टीची सवय झालेली आहे. पण काही वेळेला कसं होतं की काहीतरी एखादं वातावरण तयार करायचं आणि शेतकरी कधी भयभीत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण केली जाते प्रसार माध्यमातून. शेतकरी बंधूंना मी ह्या निमित्तानं नक्कीच आश्वस्त करेन की अल्निनो हे एक प्रकारचं बदललेलं वातावरण आहे आणि ह्याच्यामुळे शेती क्षेत्रावर म्हणजे परिणाम होणार आहे हे निश्चितच आहे. पण आपल्याला त्याच्यावरचं जे काय परिस्थिती आहे ती परिस्थिती हाताळताना आपण त्याप्रमाणे त्या गोष्टी करणार आहे. मग याचा अर्थ काय झालेला आहे, ह्यापूर्वी जर बघितलं तर आपण सर्वसाधारणपणे 1972 पासूनचा जरी विचार केला तर जवळपास 12 ते 13 वेळेला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या त्यावेळेला ती ती नावं वेगळी असायची. ती जे काय मेट्रॉलॉजिकल जो सेक्शन आहे तो ज्या वातावरणामध्ये ही परिस्थिती निर्माण होती त्यातून त्यांच्या शास्त्राप्रमाणे ती नावं दिली जातात. जसं वादळ गोंगावतं ठराविक ठिकाणी निर्माण होतं मग त्या वादळाला नाव दिलं जातं, तशाच प्रकारे हे बदल अल्निनो म्हणजे रेग्युलर तापमानापेक्षा वाढतं तापमान आणि पावसाचा कमी कालावधी ह्या सगळ्या गोष्टीचा अल्निनोशी संबंध आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ही परिस्थिती पुढं पण कमी जास्त प्रमाणात असू शकते. आता आपण काय करायचं, बदलत्या तंत्रज्ञानाला हाताशी घेऊन येणाऱ्या परिस्थितीवर मात करून आपण पुढे जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला विद्यापीठाची मदत घेता येईल, कृषी विभागाची मदत घेता येईल आणि जे काही मेट्रॉलॉजिकल संदेश आहेत हे त्याचे खरेपणा बघूनच तुम्ही त्या गोष्टीचं नियोजन करावं लागेल. कारण याच्यामध्ये कसं होतं, अनेक प्रकारची वेगवेगळी व्यक्ती वेगवेगळ्या विभागातून संदेश देत असते. एक तर आपला महाराष्ट्र असा आहे की वेगळ्या 4 भौगोलिक परिस्थितीमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक ठिकाणचं वातावरण, जमीन, तिथले असणारं क्रॉपिंग पॅटर्न हा सगळा वेगवेगळा आहे. कदाचित विदर्भातल्या शास्त्रज्ञानं किंवा मराठवाड्यातल्या शास्त्रज्ञानं हे जो काय ज्याला आपण म्हणतो स्वयंघोषित शास्त्रज्ञ असे काही मोबाईलवर किंवा ह्याच्यावर मेसेज देतात असा पाऊस पडणार आहे तसा, पण प्रत्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असती, कोकणातली परिस्थिती वेगळी असती, ती त्याला लागू होईलच असं नाही. मग त्या संदेशाप्रमाणे शेतकरी इतर विभागातील काही व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं कधी कधी काय होतं, ह्या जे काय आधुनिकता आहे आधुनिकतेची चाचपणी करणं, त्याला शास्त्रीय निकषावर तपासून घेणं, आपल्याजवळचे असणारे संशोधन केंद्र असतील, कृषी विभाग असेल, ह्याच्याशी नजदीक राहून किंवा त्यांची जवळीक साधून त्याच्यातला खरेखोरेपणा बघून त्याने नियोजन केलं पाहिजे. ही परिस्थिती आपल्या शेतीवर नवीन नाही आणि ह्यातून घाबरून जाण्याचं काही कारण नाही.
1: अगदीच खरं. आणि मला वाटतं प्रत्येक अडचणीतून शेतकरी मार्ग काढत असतो आणि त्यासाठी आपला कृषी विभाग नेहमी सतर्कतेनं काम करत असतो. शेतकऱ्यांनी थोडंसं कृषी विभागाशी संपर्कात राहणं सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे आणि जे आपले अधिकारी आपल्याला ज्या सूचना देत आहेत, ज्या पद्धतीनं आपल्याला नियमानुसार शेती करायला सांगतात, त्या नियमानुसार जर शेतकरी बंधूंनी केली तर ही परिस्थिती पण आपण सहजरित्या पुढे जाऊ शकतो, हाताळू शकतो. अगदीच खरं आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी प्रेमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता माहिती घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम. यामध्ये परिसंस्था साताऱ्याची या सदरातील माहिती, याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. दिनविशेष 6:55 संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ठीक 7 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची, तर 7:45

त्यांनी सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुगम संगीत 7:50 8 वाजता समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र.

8:15 बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 8:25 ज्योतिष शास्त्राचे महत्व हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

8:15 बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 8:25 ज्योतिष शास्त्राचे महत्व हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 9:00 आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत, 9:30 आमच्या छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम क कमाल ध धमाल. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सूत्रनिवेदन आहे वसुंधरा खांडके यांचं. आज सकाळी 9:30 क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम.

सकाळी 10 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल, 10:15 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, तर 10:15 पीएन गाडगिळे अँड सन्स, तसंच 10:20 जितेंद्र घोडके सराफ हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम, मिश्र संगीत 10:30, 10:45 सुगम संगीत, 11 वाजता लोकगीतांचा कार्यक्रम, 11:30 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 पुन्हा एकदा विविध भारती, 3 वाजता प्रादेशिक बातम्या, 3:10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 5:30 5:30 आमचा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून, 6 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 6:30 भारत विरुद्ध पाकिस्तान संघादरम्यान एजबेस्टन बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वुमन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याचं धावतं वर्णन, आणि या दरम्यान ऍपवरून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकू शकाल, सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 आयसीसी वुमन T20 क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याचं धावतं वर्णन, त्याचवेळी आमच्या न्यूज ऑन एआर या ऍपवर वृत्तविशेष हा कार्यक्रम, 7:30 आयसीसी वुमन्स क्रिकेट T20 वर्ल्ड कप सामन्याचं धावतं वर्णन, आणि ऍपवरून आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम, 8 वाजता आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप सामन्याचं धावतं वर्णन, आणि विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऍपवर ऐकू शकाल, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन, दरम्यान ऍपवरून NSD दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात, 10:05 क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन सामना संपेपर्यंत, रात्री 11 वाजता हिंदीतून, तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या, हे झाले आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम।

0: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
1: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 99 08.
0: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
0: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
6: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
5: खरंच?
6: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: आणि पारंपरिक कोर्सेस?
6: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
7: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: 99 Avenue
3: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह
2: 99 Avenue विकास नगर सातारा 97972999999
4: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज
5: कमीत कमी कागदपत्र सोन्याचे योग्य मूल्यांकन त्वरित मंजुरी मोफत विमा संरक्षण नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट नो एनी हिडन चार्जेस
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 होत आहेत. आता परिसर हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात आपण ऐकत आहात परिसंस्था साताऱ्याची या सदरातील माहिती. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. ऐकूया आमचा परिसर हा कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोतेहो, मागील काही भागांपासून आपण सातारा जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या जैव आणि वनस्पती विविधतेची माहिती घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या सरपटणारे आणि उभयचर प्राण्यांची. आता पश्चिम घाट म्हणजे जगासाठी एक उभयचर प्राण्यांचं, सरपटणारे प्राण्यांसाठीचं राजधानीचं किंवा कॅपिटल सेंटर म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. जवळपास जागतिक पातळीला 80% उभयचर आणि सरपटणाऱ्या जीवांच्या प्रजाती आपल्याला इथं आपल्याला आढळून येतात. जर विचार करायचा तर साताऱ्यामध्ये जवळपास 65 प्रजाती या बेडकांच्या, 40 सापांच्या, 15 पालीच्या प्रजाती या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसून येतात. यातले बरेचसे हे आहेत हे सातारा जिल्ह्यासाठी मी मागील काही भागांमध्ये सांगितल्याप्रमाणेच एंडेमिक अर्थात प्रदेशनिष्ठ आहेत. याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा महाबळेश्वरी शिल्टेल्ड या सापाचा आणि हेमॅडॅक्टलिस सातारेन्सिस या कास आणि लगतच्या चाळकीवाडी वगैरे पठारांवर आढळणाऱ्या पालीचा समावेश होतो. नाग, मन्यार, फुरस, घोणस याच्याबरोबरीनेच बांबू पीठ वायपर, मलबार पीठ वायपर यासारखे अत्यंत विषारी ते 10

0: पण तुमचे वेगवेगळे प्रकारचे ट्री स्नेक म्हणजे झाडावर राहणारे साप म्हणजे गवत्या असेल हरणटोळ असेल यासारखे साप हे आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आढळून येतात. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णरित्या झाडावर आढळणाऱ्या वेगवेगळ्या बेडकांच्या प्रजाती सुद्धा देखील मिळून येतात. बरं का मित्र हो, याच्या बरोबरीनं आपण एक सामान्य याच्यामध्ये ज्याला पाय नसलेला साप म्हणलं जातं हा खरं तर उभयचर आहे सिसिलियन म्हणलं जातं याला. या सिसिलियन आता देवगांडूळ असंही काही भागामध्ये याला म्हणलं जातं ते देखील साताऱ्यामध्ये आपल्याला आढळून येतं. याच्या बरोबरीनंच साताऱ्याची स्पेशालिटी किंवा साताऱ्याची वैशिष्ट्य जर काही सांगता येतील तर साताऱ्यामध्ये जवळपास 11 महिने जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेणारा किंवा आपण त्याला शीतनिद्रेमध्ये जाणारा असं म्हणू शकतो अशा प्रकारचा एक जांभळा बेडूक आपल्याला कोयना खोऱ्यामध्ये आपल्याला आढळून येतो. याच्या बरोबरीनंच सातारा टोड नावाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बेडूक जो की स्वतःला 8 महिने इतक्या कालावधीसाठी जमिनीमध्ये शीतनिद्रेमध्ये गाडून घेतो असा हा आपल्याला मानखटाव भागामध्ये मिळून येतो. तर सर्वसाधारणतः सरडा म्हणलं की सरड्याच्या नराच्या माथ्यावर डोक्यावर त्याला तूर असतो परंतु साताऱ्यामध्ये असा एक सरडा आढळून येतो की ज्याच्या गळ्यासच फॅन किंवा पंखा असतो आणि तो म्हणजे आपला फॅन थ्रोटेड लिझर्ड. तर तो जो सरडा आहे तो आपल्याला या चाळकेवाडी कास आणि ठोसेघरच्या पठारी प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतो. ही झाली साताऱ्यातल्या उभयचर आणि सरपटणाऱ्या जीवांच्या बद्दलची माहिती, वैशिष्ट्यपूर्णता आणि प्रदेशनिष्ठता. धन्यवाद.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला, त्यामध्ये परिसंस्था साताऱ्याची याविषयीची माहिती आपण ऐकली. लेखन होतं सुनील भोईटे यांचं.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. याचं संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतः नमस्कार. आज आहे 14 जून. आज आहे जागतिक रक्तदाता दिन. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक रक्तदाता दिनाचं उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणं हा आहे. हा दिवस ऐच्छिक रक्तदात्यांनी त्यांचं किमती रक्तदान केल्यानं त्यांचे आभार मानून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं 2005 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिन्सेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकारानं 2005 पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा दिवस कार्ल लँडस्टेनरच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. जगाला रक्तगट प्रणालीची जाणीव करून देणारे शास्त्रज्ञ म्हणजेच कार्ल लँडस्टेनर. त्यांना रक्तगट शोधल्याबद्दल 1930 नोबेल पारितोषिक

0: यादृच्छिक मिळालं होतं. भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ नीळकंथा सोमायाजी यांचा जन्म 14 जून 1444. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली 14 जून 1896 रोजी. त्यांनी विधवा विवाहाची चळवळ सुरू केली. विधवांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं. महर्षी कर्वे यांनी 14 जून 1896 पुणे इथं सदाशिवपेठेत रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेवेल योजना जाहीर करण्यात आली 14 जून 1945 रोजी. अमेरिकेनं अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी USS नॉटिलस बांधायला सुरुवात केली 14 जून 1952 रोजी. पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली 14 जून 1962 रोजी. हीच संस्था नंतर युरोपियन स्पेस एजन्सी या नावानं ओळखली जाऊ लागली. मरीनर अंतराळयान शुक्राकडे प्रक्षेपित करण्यात आलं 14 जून 1967 रोजी. चीननं पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली 14 जून 1967 रोजी. दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कार्यकाळ संपला 14 जून 1999 रोजी. एसी किंवा डीसी यापैकी कोणत्याही विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या उपनगरी गाडीचा शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाला 14 जून 2001 रोजी. मराठी नाटककार नाट्य दिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचं निधन झालं 14 जून 1916 रोजी. बेळगावच्या रहिवासात सुप्रसिद्ध नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा दाट परिचय झाला. देवलांनी इंग्रजीवरून 3, संस्कृतवरून 3 आणि 1 स्वतंत्र अशी एकूण 7 नाटकं रचली. अत्यंत प्रयोगक्षम नाट्यकृतींचं लेखन आणि स्वाभाविक अभिनय शिक्षण या द्विविध प्रकारे रंगभूमीशी तादात्म्य पाहून देवलांनी जी रंगभूमीची सेवा केली ती चिरंतन स्वरूपाची आहे. मराठी अभिनेत्री आणि संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचं निधन झालं 14 जून 1989 रोजी. इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचं निधन झालं 14 जून 2010 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: नातं निभावताना पारख नाही तर विश्वास असायला हवा, कारण पारख ही चिंता देते आणि विश्वास आनंद प्रदान करतो. आजचा सुविचार पुन्हा एकदा. नातं निभावताना पारख नाही तर विश्वास असायला हवा, कारण पारख ही चिंता देते आणि विश्वास आनंद प्रदान करतो. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: सांधेदुखीनी त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. भलत दुखणं हाय गाड्या, न सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
7: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
8: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
9: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
10: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
9: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि

0: त्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
3: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
2: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
3: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
2: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
3: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
2: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
3: डिजिटल क्लासरूम,
2: साइट विजिट,
3: ST पास,
2: हॉस्टेल सोय.
3: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15,
3: 021 62 22 45.
4: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. आता यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत पुणे केंद्राकडे.
5: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक

0: जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथं येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर तसंच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 अधिक मोठ्या धरणी असून त्याबाबतीत भारत जगात 3रा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजार

0: देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचं मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक षटकाच्या जोरावर 194 धावा केल्या तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद होत आहेत.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
5: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानका.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
0: आजच प्रवेश निश्चित करा। ICIS.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.
3: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 7:25 होत आहेत. आता काही क्षणातच मुंबई केंद्रावरून अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.

0: होते हो, नमस्कार
1: सर. आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
0: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळाची स्थापना त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे ज्याचं लेखन नाह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राघव जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे.
1: सुरुवात होणार
0: विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण मूलद्रव्य या विज्ञानविषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13 खंड हा सर्वांसाठीच म्हणजे अभ्यासकांनी सर्वसामान्य वाचकांदृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे.
1: सर आता आपण काही शब्दांविषयी सांगितलं परंतु 13 या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत, म वरून सुरुवात होणार आहे.
0: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती उदाहरणार्थ ग दी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर किंवा शरदचंद्र मुक्तिबोध गजानन मुक्तिबोध या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर हे झालं आता 13 खंडाविषयी. आता 14 खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14 खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल.
0: खंड 14 सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14 खंडात आहेत. शिवाय युरोप राष्ट्र राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्वपूर्ण नोंदी या

0: खंडात आहेत आणि त्यामुळे या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्वाच्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14व्या खंडामध्ये यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण, जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे.
1: हा,
0: आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला.
1: अच्छा.
0: तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळे रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकार विषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्वपूर्ण नोंद एसरी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 मध्ये आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्य विषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय

0: अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
1: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
0: ओ मस्तच.
1: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला. या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
0: नक्कीच.
1: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळेच कायम टिकून आहे.
0: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू. तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: मराठी आपली मराठी। आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला। आम्ही तो सहक्षेपित केला। आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 7:40 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची।
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा।
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची। श्रोतेओ नमस्कार। दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत। प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं। शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून।
3: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या जेई आणि सीईटी संदर्भातल्या तयारीच्या बाबत काही माहिती पाहिलेली होती की 11वी आणि 12वीत असताना कुठल्या टप्प्यात कुठल्या अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे। ओव्हरऑल आपण जे सगळं माहिती पाहिली त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट आहे की इंजिनिअरिंगचं फाउंडेशन 11वी 12वी त्याच्यामध्ये तयारी त्या पद्धतीने करायला हरकत नाही। महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दलचं आपण काही चर्चा यापूर्वी कदाचित केली असेल। त्याच्यामध्ये सरासरी महाराष्ट्रात जवळपास 372-373 पेक्षाही जास्त कॉलेजेस झाली आहेत आणि त्या सगळ्याची संख्या पाहता दरवर्षी यावर्षीचा आकडा 1,79,000 जागा जवळपास इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या आहेत आणि त्याच्यानुसार आता सध्या इंजिनिअरिंगचे सगळे निकाल लागत आहेत आणि ह्या निकालानुसार ही सगळी ऍडमिशन प्रक्रिया कॅप राऊंडच्या माध्यमातून होत राहील। तशी जसं स्टेट लेवलचे ऍडमिशन्स आहेत तसं ऑल इंडिया लेवलमध्ये आपण ऍटोनॉमस बद्दल जे बोलत होतो तसे संपूर्ण भारतात 450-500 पेक्षा जास्त ऍटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत की जे संपूर्ण भारतात ऍडमिशन्ससाठी तिथे विद्यार्थ्यांना

संधी राहते. आणि याच्यामध्ये पहिल्या टॉप 50 युनिव्हर्सिटीजमध्ये आपले ऍडमिशन झाले भारतातल्या, तर अशा युनिव्हर्सिटीसाठी एक उत्तम क्रायटेरिया स्टुडंटसाठी की या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर अनेक एनजीओज आहेत, अनेक संस्था आहेत, लगभग जवळपास 115-120 अशा संस्था आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे त्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलणार आहेत अशा संस्था आहेत. त्याच्यामुळे ऑल इंडियातल्या पहिल्या टॉप 50 कॉलेजचं टार्गेट आपण ठेवलं तर नक्की तुम्हाला पुढच्या 4 वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठीचे एक उत्तम नियोजन करता येऊ शकेल. या 450 कॉलेजेस बद्दल मी ऑटोनॉमस कॉलेजबद्दल बोललो, तसंच महाराष्ट्र सुद्धा सध्या जवळपास 16-17 ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आता झालेल्या आहेत आणि याची कॉलेज

0: आरसीटीच्या एक्झामच्या मार्कवर या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन महाराष्ट्रातले होतात. त्याच्यामुळे ही सगळी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत असणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णपणे तयारी तशी करता येऊ शकेल. तर हे सगळं प्रिपरेशन करताना कायम हे आपल्याला डोक्यात पाहिजे की मला ऍडमिशन कुठं करायचंय, काय टार्गेट आहे आणि कशा पद्धतीनं मला ती तयारी करणं गरजेचं आहे. नाहीतर फक्त तुम्ही कॉलेज इन्स्टिट्यूट अकॅडमी एवढ्यापुरतं मर्यादित राहाल किंवा फक्त त्या परीक्षा किंवा एखादी स्पेसिफिक एंट्रन्स एक्झाम एवढ्यात मर्यादित राहाल तर हे आता याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ह्याच्यातला दुसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे तुमच्या ब्रँच सिलेक्शनचा. ज्याप्रमाणे तुम्ही ह्या कॉलेजची एक्झामची तयारी करणार आहे त्याप्रमाणे तुमच्या करिअरला पुढे नेणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे महत्वाची आहे तुमची ब्रँच. ब्रँच सिलेक्शन कसं करायचं, काय करायचं याबद्दलही पूर्वी आपण नक्की बोललो असो पण तेही टप्प्याटप्प्यात नंतर आपण डिस्कशन नक्की करणार आहोत. त्यामुळे ब्रँच सिलेक्शनसाठी तुमचे 11वी 12वीचे सब्जेक्ट फार मॅटर करतील. तुमचं इनेट पोटेन्शियल म्हणजे तुमच्यातली असणारी नैसर्गिक आवड ती त्याच्यात महत्वाची असेल. करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशामध्ये जास्त आहे त्या अशा अनेक काही पॅरामीटरच्या माध्यमातून आपण ब्रँच ठरवू शकतो. त्यामुळे एकदा ब्रँच टार्गेट फिक्स झालं, कॉलेज टार्गेट फिक्स झालं की त्याच्या अनुषंगानं तुम्हाला तुमच्या मार्कांचं टार्गेट सेट करता येतं आणि मग 2 वर्ष तशी मेहनत घेऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. या सगळ्याचा अधितार्थ इतकाच आहे की यानंतर तुम्ही आता जी तयारी करणार आहात 11वी 12वीमध्ये ती फक्त कुठल्या तरी परीक्षेपुरती मर्यादित न ठेवता आता ती करिअरला कन्वर्ट करणारी किंवा आपलं भविष्य घडवणारी ही तयारी आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जितकी शक्य आहे तेवढी जास्त माहिती गोळा करून तुमच्याकडे कलेक्ट करायचा प्रयत्न करा आणि ती त्याचं अनालिसिस करून त्याला अपडेट घ्यायचा प्रयत्न करत राहा म्हणजे तुम्ही टार्गेट लवकरात लवकर सेट करू शकाल. इंजिनिअरिंगच्या सेक्टर बरोबर आपण मेडिकल सेक्टर बद्दल पण काही गोष्टी पाहणार आहोत तिथं. त्याच्यामध्ये विशेष करून कोअर मेडिकल ब्रँचेस बरोबर अनेक पॅरामेडिकल ब्रँचेस आहेत की ज्याच्याबद्दल मुलांना आता पुरेशी कल्पना नाहीये त्याही गोष्टींच्या अशाच पद्धतीनं आपल्याला एक एक डिटेलकडे जाता येईल. त्यामुळे इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोन्ही एक चांगल्या प्रोफेशनल फील्डमध्ये तुम्ही उतरताना या सगळ्या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढील भागात आपण मेडिकल फील्ड बद्दलची माहिती डिटेल पाहूया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता सक्सेस एबेकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
6: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
7: नमस्कार मॅडम.
6: सक्सेस अबॅकस मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अनेक विद्यार्थी जोडले गेलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना या क्लासचा वैदिक मॅथ्सचा अबॅकसचा खूप फायदा झालेला आहे. पण त्यांचे अनुभव कसे होते हे आम्हाला त्या मुलांकडनं किंवा त्यांच्या पालकांकडनं सुद्धा ऐकायला आवडेल. तुम्ही काय सांगाल याबद्दल?
7: निश्चित मॅडम, गेल्या 12 वर्षांमध्ये अनेक सक्सेस स्टोरीज आमच्या सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, अगदी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असेल यामध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे. अगदी सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम आलेले देखील आपले विद्यार्थी आहेत. आणि मला सांगायला आवडेल आताच रिसेंटली घडलेली सक्सेस स्टोरी म्हणजे आमच्या साताऱ्यामधील जिया करपे ही आमची सक्सेस अबॅकसची विद्यार्थिनी. तिने एनडीए प्रवेश परीक्षेत भारतामध्ये ऑल इंडिया रँक सेकंड मिळवलेला आहे.
6: क्या बात है.
7: तर तिची प्रतिक्रिया आपण तिच्या शब्दामध्ये ऐकूया.
6: अगदी नक्कीच.
8: मी एनडीए मध्ये ऑल इंडिया रँक सेकंड आहे आता सप्टेंबरच्या अटेम्प्ट मध्ये. आणि मी एकच सांगेन की एनडीए मध्ये सगळ्यात अवघड मॅथ्सचा पेपर असतो सर. आणि सक्सेस अबॅकसच्या ह्या स्किलचा खूप उपयोग झालेला आहे. आणि ज्याला कुणाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्यात त्या सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होईल. कारण तिथं जे क्विक आन्सर्स हवे असतात ते सगळे अबॅकस मध्ये तुम्हाला येतात. तुमचं माइंड अपोआपच डेव्हलप होतं. त्यामुळे मी सगळ्यांना सल्ला देईन की त्यांनी हे एक स्किल सेट त्यांच्यात इम्प्रूव्ह करावा.
6: श्रोते हो, जिया करपे हिचा हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर तुम्हालाही लक्षात आलं असेलच की अबॅकस किंवा वैदिक मॅथ्समुळे मुलांची किती छान प्रगती होऊ शकते. तेव्हा मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याच्या स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी तुम्ही देखील सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसला जरूर तुमच्या मुलांची ऍडमिशन घ्या. सक्सेस अबॅकसला संपर्क करण्यासाठी नंबर आहे 88 88 56.

0: 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6001. सर, अजून कोणाची प्रतिक्रिया आज ऐकवणार आहात?
1: हो, निश्चितच. आम्हाला ऑनलाईन सुद्धा आम्ही क्लास घेत असल्यामुळं बऱ्याच वेळेला पालकांचा प्रश्न असतो की ऑनलाईन मध्ये मुलांना रिझल्ट भेटेल का किंवा ऑनलाईन मध्ये मुलं शिकतील का. तर ऑनलाईन मध्ये देखील खूप सारे रिझल्ट आलेले आहेत. सक्सेस अबॅकस हा ऑनलाईन क्लास देखील 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. तर ऑनलाईन मधूनच पुण्यातून श्रीजय देशपांडे या विद्यार्थ्याने आमच्याकडे कोर्स पूर्ण केला होता. तर त्याच्या आईंची प्रतिक्रिया आपण आता ऐकूया.
0: नक्कीच.
2: नमस्कार, मी राधिका देशपांडे, सक्सेस अबॅकस ऑनलाईन बॅच स्टुडंट्स. हा श्रीजय माझा मुलगा, त्याची मी आई. मॅथ्स म्हणजे गणित हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आज मुलांचा. सक्सेस अबॅकसची ऍड बघितली आणि त्याच्यातून आम्हाला असं वाटलं प्रगती होईल माझ्या मुलाची गणितामध्ये. हे साताऱ्याचे असल्यामुळे आणि आम्ही पुण्याचे, तर हे कसं साध्य होणार? पण ऑनलाईन म्हटल्यावर परत मला प्रश्न असा निर्माण झाला की ऑनलाईनमधनं मुलं कसे काय शिकू शकतील. पण तरीसुद्धा आम्ही ती सक्सेस अबॅकस जॉईन केलं आणि जसं जसं त्याच्या लेवल पुढे पुढे जात गेल्या तसं तसं आमच्या लक्षात आलं की ऑनलाईनमधून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेता येतं आणि त्यातून माझ्या मुलाला गणित आवडायला लागलं. तर मी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेन की तुम्हीही सगळ्यांनी सक्सेस अबॅकस जॉईन करा. जरी तुम्ही कुठेही महाराष्ट्रात असलात किंवा कुठेही देशभरात असलात तरीसुद्धा तुम्हाला सक्सेस अबॅकस तुम्हाला कोचिंग घेता येतं घर बसल्या आणि ते सक्सेसफुल होतं. आणि ह्याचा रिझल्ट आज माझ्या समोर आहे. माझा मुलगा आज प्लसमध्ये आहे ह्याच्या मॅथ्समध्ये आणि तो अख्ख्या क्लासमध्ये फर्स्ट आलेला आहे. तुम्ही सक्सेस अबॅकस ऑनलाईन बॅचचे तुम्ही जॉईन करा आणि आपल्या मुलांची ॲडमिशन घ्या.
0: श्रोते हो, ऑनलाईन असो की ऑफलाईन असो, गणित शिकणं महत्वाचं. या गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याच्या स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, तसंच स्पर्धा परीक्षांचा सुद्धा उत्तम अनुभव देण्यासाठी आजच तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या क्लासला घाला. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8885600011. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन आताच आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:50 होत आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.
5: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
6: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
6: संपर्क 83 29 72 94 98.
7: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
8: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
9: रोज रोज हवे हवे,
10: ताजे ताजे, नवे नवे,
9: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
11: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
12: वेदनेने त्रस्त आहात? तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
13: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात, अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
12: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96 62 203 702, 96 62 203 702.
13: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.
14: आदेश्वर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या

0: महिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
3: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
4: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा.

सुमन कल्याणपूर यांनी आलेलं यशवंतकुमार गाळवणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. कार्यक्रमात आता माणिक वर्मा यांच्या स्वरात आत्माराम सावंत यांची रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचंच.

0: तर मेनिस्कसला इजेची लक्षणं जर आपण बघितलं तर गुडघ्यातून आवाज येऊन अचानक गुडघा दुखू लागतो. फक्त मेनिस्कसलाच इजा झाली असेल तर सहसा लंगडत चालता येते पण गुडघा दुखत राहतो. गुडघा वाकवताना व सरळ करताना त्रास होतो. मार लागल्यानंतर लगेच किंवा एक दोन दिवसांनी गुडघा सुचतो. क्वचित प्रसंगी गुडघा लॉक होतो आणि तो सरळही करता येत नाही किंवा वाकवता येत नाही. असे जर असेल तर ते नक्कीच मेनिस्कस फाटल्यामुळं, गुडघ्यात अडकल्यामुळं गुडघा लॉक होतो. ही सगळ्यात महत्वाची लक्षणे. पण ही जर इजा गंभीर असेल तर लक्षणे काही प्रमाणात जास्त असू शकतात. उदाहरणार्थ जिना चढताना उतरताना, खाली बसताना उठताना गुडघा लॉक होणे, गुडघा अडकणे आणि कधी बऱ्याच वेळा कायमस्वरूपी दुखत राहणे. थोडक्यात जाता जाता सांगतो की स्पोर्ट्स इंजुरीमध्ये गुडघ्यातलं जे चकती असती त्याला आपण मेनिस्कस म्हणतो. आपल्या गुडघ्याचा तो शॉक ऑब्झर्वर म्हणून काम करतात. ह्याच्याबद्दल लागणारे जे उपचार वगैरे आहेत ते आपण पुढच्या भागात बघूयात.
1: तर श्रोते हो, कुर्चा किंवा मेनिस्कस म्हणजे काय आणि स्पोर्ट्स इंजुरी किंवा लिगामेंट इंजुरी म्हणजे काय याविषयीची विस्तृत माहिती डॉक्टर यादव सरांनी आपल्याला दिली आहे. पुढच्या भागात आपण या आजारावरील उपचाराविषयी अजून सखोल माहिती घेऊया. तुम्हाला या आजारांविषयी काही शंका असतील तर जरूर संपर्क करा 770-968-40-23 770-968-40-23 या नंबरवर. आपण डॉक्टरांना प्रत्यक्षही भेट देऊ शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदानगर, गोडोली, सातारा या पत्त्यावर. तेव्हा जरूर ऐका आपला कार्यक्रम याच दिवशी याच वेळी.
2: साताऱ्यात अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल.
3: ट्रॉमा, न्यूरोसर्जरी, रोबोटिक सांधेरोपण, ऍक्सिडेंट, फ्रॅक्चर, दुर्बिणीद्वारे मणका, गुडघा, खांदा शस्त्रक्रिया,
2: शिवाय स्पाइन आणि कॅन्सर सर्जरी, सर्वांसाठी 10% डिस्काउंटची हेल्थ कार्ड सुविधा,
3: 99,000 रुपये या सवलतीत गुडघ्याचे सांधेरोपण, अमेरिकन सांध्यासह.
2: बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदानगर, कणसे हुंडाई शोरूमच्या मागे, सातारा.
3: संपर्क 770-968-40-23 021-62-23-24-23.
2: बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल,
3: वी केअर फॉर यू.
1: पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत टेक केअर. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, वी केअर फॉर यू.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा आत्ताच आपण ऐकला तर आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
8: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
7: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
8: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
7: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
8: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94-03-23-36-30.
9: काय म्हणतोय स्टार्टअप?
10: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्स फायनल करतोय.
9: कोण? मंदार ट्रेडर्स का?
10: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
9: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. एकदा भेट असताना.
11: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इंस्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
8: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
12: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
13: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
12: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
13: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
12: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
13: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
12: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:25 होत आहेत. आता ज्योतिषशास्त्राचे महत्व हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिष शास्त्राचे महत्व या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: करिअर बद्दल आपण बोलतोय, आता अशी सुद्धा अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत की ज्यांनी करिअर निवडलेलं असतं, नोकरी निवडलेली असते, ते एक काही वर्ष त्या ठिकाणी काम पण करतात आणि नंतर स्ट्रीम चेंज करतात.
3: बरोबर.
2: मग असं का घडतं?
3: त्याचं कारण त्यांनी योग्य वेळेला योग्य डिसिजन किंवा योग्य मार्गदर्शन घेतलेलं नसतं. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये नोकरी करायची आहे आणि ते विनाकारण व्यवसायाकडे वळलेले असतात. कदाचित त्यांना व्यवसाय करायचा आहे तर ते विनाकारण नोकरीकडे वळलेले असतात. त्यामध्ये पण पुन्हा सरकारी नोकरी करायची आहे का प्रायव्हेट मध्ये जॉब करायचा आहे हाही विषय असतो. पुन्हा तुम्ही व्यवसाय क्षेत्रात गेला तर तो व्यवसाय कुठल्या क्षेत्रात करायचा आहे, म्हणजे मी सिव्हिल मध्ये जाऊ का मी अजून टीचिंग लाईन मध्ये जाऊ का अजून कुठल्या वेगळ्या लाईन मध्ये जाऊ. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की व्यवसाय करताना तुम्ही कुठं करायचं आहे आणि नोकरी करताना तुम्ही कसली करायची आहे. हे डिसिजन तुम्ही योग्य वेळेला जर झाले नसतील, तुम्हाला ते डिसिजन घेताना योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसेल तर हे होतं आणि मग त्याची लाईफ मधली काही वेळ वाया जातो. 4-5 वर्ष त्याची वाया जातात आणि मग परत त्याला कळतं की अरे मी नोकरी करायचीच नव्हती, मी व्यवसायात यायला पाहिजे होतं आणि व्यवसायात आलून मी यशस्वी झालो. पण ती लाईफ मधली 5 वर्ष जर वाया जायची नसतील, त्याला विनाकारण नाराजी यायची नसेल, तो फ्रस्ट्रेट व्हायचा नसेल, तर तुम्ही आताच तो दिशा घेतली पाहिजे की त्यानं काय करायचंय, नोकरी का व्यवसाय, व्यवसाय करायचा तर कुठल्या क्षेत्रात, नोकरी करायची तर सरकारी करायची का खाजगी करायची आणि ती कुठल्या क्षेत्रात. हे मार्गदर्शन योग्य वेळेला जर मिळालं तर तुम्हाला ते सोपं जातं पुढचा डिसिजन घेण्यासाठी.
2: म्हणूनच श्रोते हो, 10वी 12वी नंतर करिअरची योग्य दिशा निवडताना मुलांना त्यात यश मिळणार आहे ना याच्या मार्गदर्शनासाठी ज्योतिष सल्ला जरूर घेऊ शकता. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, आरोग्य, विवाह या संदर्भातल्या सल्ल्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-1411. सर, पण मग जेव्हा तुम्ही मार्गदर्शन करता तेव्हा तुम्ही हे सगळं कसं बघता, पत्रिकेचा अभ्यास कसा केला जातो याबद्दल?
3: येस, बरोबर. आता कसं असतं, त्या मुलाला करिअर बाबतीत मार्गदर्शन करायचंय हा विषय असतो. मग त्याचं करिअर डिसाइड करायचंय, मग त्याने नोकरी का व्यवसाय करायचा, काय करायचंय, कशामध्ये तो यशस्वी होणार आहे ह्याचं एक पत्रिकेमध्ये स्थान असतं. त्या स्थानानुसार त्याचा विचार केला जातो. त्याचे काही कारक असलेले ग्रह असतात त्याच्यानुसार विचार केला जातो. तसाच त्याचा एक लकी नंबर असतो, त्याचा लकी नंबरनुसार तो काय कुठल्या क्षेत्रात यशस्वी होणार आहे ते समजत असतं. त्याचबरोबर अजूनही आपण असा विचार करत असतो की ठीक आहे मग त्याची रास कुठली आहे, मग त्या राशीनुसार काही विचार होणार असतो.

0: सगळ्या गोष्टींचा कॉमन विचार करून त्याचं करिअर आपल्याला ठरवायचं असतं आणि मग त्यांना नोकरी करायची आहे, मग नोकरी करायची प्रायव्हेट क्षेत्रात का सरकारी होणार आहे, समजा व्यवसाय घेतलं तर कुठलं क्षेत्र असणार आहे, हे सगळं त्यानुसार कळणार असतं. मग त्यानुसार काही त्याला आपण लकी नंबर कसा युज करायचा हेही सांगणार असतो. त्यानुसार काही बाबा रास त्याची ही आहे तर त्याला काही बाबा वेगळ्या पद्धतीने काही मार्गदर्शन देणार असतो. हे सगळं त्यामध्ये आपण करत असतो.
1: अच्छा,
0: काय होतं मग आपण ठरवत असताना हे डिसिजन घेताना फक्त रास बघून चालणार नाहीये, फक्त लकी नंबर कुठला आहे हे बघून न्यूमरोलॉजीनुसार चालणार नाहीये, किंवा त्याचं पत्रिकेतलं स्थान फक्त ते बघून चालणार नाहीये. ह्याला पत्रिकेमध्ये संपूर्ण सगळ्या बाजूनं चेक करावं लागेल आणि त्यानुसार तुमचं करिअर निश्चित करावं लागेल असं मला वाटतं.
1: नक्की. म्हणूनच श्रोते हो, 10वी 12वी नंतर आपल्या मुलांसाठी करिअरची निवड करताना त्यात त्यांना यश मिळणार आहे का याचं मार्गदर्शन तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, विवाह, आरोग्य या संदर्भातल्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-1419. पुन्हा भेटूयात. ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिषशास्त्राचे महत्व या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

ग्रह केंद्रित कार्यक्रम ज्योतिषशास्त्राचे महत्व आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता काही क्षणातच मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं

आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जून पासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3 भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या 3 भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील -129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 हून अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील

0: समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग, महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरु होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अजय अतुल यांना तुझ्या माझ्या संसाराला काय हवं या चित्रपटासाठी. हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं आणि संगीत दिलंय अजय अतुल यांनीच.

0: बस
1: समजलं.
0: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
4: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
4: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
3: आजच प्रवेश निश्चित करा.
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15
3: 0 21 62 22 25 45.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शापित चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आज तर पार्टी हवी,
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे,
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाण पारताना सतर्क राहा.
4: 12th रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलत. चित्रपट होता नवरा माझा नवसाचा आणि गीताला संगीत दिलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

वर्षा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं संसार या चित्रपटातलं. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. आणि याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांना आपण ऐकलेत परिंदा या चित्रपटासाठी. ही गीतरचना होती राजेश जोहरी यांची आणि संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
4: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
4: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
3: आजच प्रवेश निश्चित करा।
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
3: मंजू इंस्टिट्यूट ऑफ

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: पत्थर के फूल चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांना आपण ऐकलं. गीत होतं रवींद्र रावल यांचं आणि संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं.
1: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. हलत दुखणं हाय गाड्या ना सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
2: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्यादीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्म

0: भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665784.
2: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
5: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
6: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
6: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
6: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट विजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेलची सोय.
7: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 99 60 13 59 15,
7: 021 62 22 25 45.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
5: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665584।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं संगीत चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती संतोष आनंद यांची आणि संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमचा क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सूत्रनिवेदन आहे वसुंधरा खांडके यांचं.

0: नमस्कार बालमित्रांनो, क कमाल ध धम्माल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुमची रेडिओ मैत्रीण वसुताईचा सप्रेम नमस्कार. बालमित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काही सुप्त गुण लपलेले असतात. कुणाला गायन आवडतं, कुणाला वादन आवडतं, तर कुणाला नृत्यकला आवडते, तर कुणी आणखी बऱ्याच कलांमध्ये माहीर असतात. आणि ही कला तुम्ही जोपासता ते तुमचा अभ्यास, तुमची शाळा, त्या त्या वेळा, हे सगळं सगळं सांभाळून, होय ना? खरंच कौतुक आहे तुमचं. बालमित्रांनो, आज सुट्टी ना? चला तर मग करूया क कमाल ध धमाल. बालमित्रांनो, आजच्या क कमाल ध धमाल मध्ये आपण ऐकणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला.
1: नमस्कार. आज आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आजचा आपला हा विशेष कार्यक्रम गुंपलेला आहे इतिहास, निसर्ग आणि साहित्यांच्या विविध रंगांनी. आकाशवाणीच्या या पवित्र मंचावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. तर चला या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात एका प्रसन्न स्वराने करूया. आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी चे विद्यार्थी सादर करत आहेत हे सुरल स्वागत गीत.

0: आमची शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी. लहान मुलांचे शब्द म्हणजे साक्षात ईश्वराची वाणी. आता ऐकूया इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थिनीची एक गोड कविता. घेऊन येत आहे वर्ग 5ची विद्यार्थिनी स्वराली जाधव.
1: सर्वांना माझा नमस्कार. मी स्वराली गणेश जाधव. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी या शाळेत शिकत आहे. मी इयत्ता 5वीत आहे. मी 5वीच्या वर्गावर एक कविता तयार केलेली आहे. ती मी तुम्हाला म्हणून दाखवते. कधीच होणार नाही ती नष्ट अशी आहे 5वीच्या वर्गाची गोष्ट. 10 जणांचा वर्ग आमचा ओरडा खात असतो सारखाच सर्वांचा. आमचा वर्ग वेगळाच गोंधळातही रंगलेला, हसण्यात खेळण्यात मैत्रीने नटलेला. शिक्षकांचे बोलणे ऐकूनही हसू आलं. रागातल्या त्या शब्दातही प्रेम दडलं होतं भलं. कधी भांडण कधी रुसवे फुगवे झाले, पण मित्र म्हणून पुन्हा सगळे जवळ आले. सर म्हणायचे, दंगा मस्ती ओरडा, रोजचं काम तुमचं, तरी खेळामध्ये होतं एक खास स्थान आमचं. क्रीडांगणावर मनापासून खेळलो, जिंकताना हसलं मात्र हरताना एकमेकांना सावरलो. मुलींमध्येही दोन गट असे तयार झाले की कधी कधी त्यावरूनही भांडणाचे वारे वाहू लागले. खो खोच्या मैदानात आनंदाने खेळलो. धनाजी कातांगळे सरांनी शिकवलं, जिंकायचं नेहमी मनाने, जिंकायचं नेहमी मनाने. धन्यवाद.
0: श्रोते हो, सातारा जिल्ह्यातील पळीच्या घाटात वसलेला किल्ले सज्जनगड म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा वास्तव्याने पावन झालेली भूमी. चला तर मग ऐकूया या किल्ल्याचा गौरवशाली इतिहास. घेऊन येत आहे वर्ग 4चा विद्यार्थी राघव गाडगे.
2: सज्जनगड हा सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि पवित्र गिरिदुर्ग आहे, जो समर्थ रामदास स्वामींचे अंतिम विश्रांती स्थान समाधी म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 एप्रिल 1673 रोजी हा किल्ला जिंकला आणि याला सज्जनगड नाव दिले. हे एक प्रमुख धार्मिक केंद्र असून येथे समर्थ रामदास स्वामींचा मठ व समर्थांची समाधी आहे. या किल्ल्याला प्राचीन काळी अस्वलायनगड किंवा अस्वलगड म्हणून ओळखले जात असे. हा किल्ला

0: बहमनी आणि आदिलशहाच्या ताब्यात होता, जो नंतर शिवाजी महाराजांनी घेतला. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस येथे घालवले आणि दासबोधांसारख्या ग्रंथांचे लेखन येथेच पूर्ण केले. येथे दरवर्षी लाखो भाविक समर्थांच्या समाधी दर्शनासाठी आणि दासनवमी उत्सवासाठी येतात. साताऱ्यातून बस किंवा खासगी वाहनाने गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते. पायऱ्या चढून किंवा वाहनाने वर जाता येते. सज्जनगडावरून साताऱ्याचा निसर्गरम्य परिसर आणि उरमोडी धरण दिसते. समर्थांची समाधी आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण आध्यात्मिक अनुभवासाठी विशेष मानले जाते. सज्जनगड किल्ला हा मराठा सामर्थ्य आणि आध्यात्मिक शांती यांचा अद्वितीय संगम आहे. शिलाहार राजा भोज यांनी 11व्या शतकात उभारणी केलेला किल्ला सज्जनगड हा सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून 3,350 फूट उंचीवर असणारा हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. शिवरायांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर कायमचे वास्तव्यास आले. सज्जनगडावर पोचलात की समोर रामदास स्वामींचे शेजघर आणि उजवीकडे राम मंदिर आणि समर्थांची समाधी दिसते. समर्थांच्या निवासस्थानाला शेजघर म्हणतात. त्यांनी वापरलेल्या वस्तू आजही आपल्याला येथे पाहायला मिळतात. महाराजांनी हा किल्ला जिंकल्यावर समर्थांना या किल्ल्यावर राहण्याचे निमंत्रण दिले. समर्थ रामदास स्वामी तंजावरला गेल्यावर एका आंधळ्या कारागिराला दिव्य दृष्टी देऊन राम मूर्त्या बनवून घेतल्या आणि त्या सज्जनगडावर आणल्या. 1682 साली माघ वद्य पंचमी ते नवमी त्यांनी स्वहस्ते या मूर्त्यांची पूजा केली. आजही आपल्याला या मूर्त्या मंदिरात पाहायला मिळतात. धन्यवाद.
1: मराठमोळी संस्कृती आणि वीरश्री म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो पोवाडा, डपाची थाप आणि शाहिराचा बुलंद आवाज. कामेरी शाळेचे विद्यार्थी सादर करीत आहेत एक जोशपूर्ण पोवाडा.
2: महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्ल्या भल्ल्यांना फुटला गाम. याला कोण घाली सन दरबारी पुस्ती बेफाम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का, नजर रेत तिच्या अंगार. दरबार झाला गप्पगार, कुणी घेईना पुढाकार. साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव ते

नारा कापेट चळचळत. वाटेत भेटेल त्याला चिरडत तेहसत खानाची सेना निघाली. गावे लुटली, मंदिरे उद्ध्वस्त केली, आया बायांची आब्रू लुटली. कोण कोण रकणार हे वादळ? आता शुभच काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाचे सैन्य मुठभर, खानाला कसा थोपणार? काय लढवा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. असा

भेटीचा झाला सांगावा प्रतापगडावर. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्याने हसत हसत कबूल केला. भेटीचा दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायी तशी खाण. प्रतापगडच्या पायी तशी खाण.

शामी अन्नला अनाशी आशा मिनट खान डौलत दुलताला खान डौलत दुलताला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शोभाच्या संगती माला शोभाच्या संगती माला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गल्लक जाओ आओ

0: इतिहासाच्या पाऊल खुणा जपतानाच आपण विज्ञानाकडेही लक्ष देतोय. अथांग पसरलेल्या विश्वात काय दडलंय जाणून घेऊया अवकाश या विषयावरील ही एक रंजक माहिती. घेऊन येत आहे वर्ग 5 ची विद्यार्थिनी अक्षरा घाडगे.
1: सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अक्षरा नुनाथ घाडगे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी वर्ग 5 ची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला अवकाशाबद्दल काही खूप मजेशीर गोष्टी सांगणार आहे. आपण इथे पृथ्वीवर मोठ्याने ओरडलो तर सर्वांना आवाज ऐकू येतो, पण अवकाशात कितीही मोठ्याने ओरडलो तरी कोणालाच ऐकू येत नाही. म्हणजे तिथे टीचर ओरडले तरी शांत बसा शांत बसा कोणालाच ऐकू येणार नाही. आणि अजून एक मजेदार गोष्ट, अवकाशात ढेकर पण मारता येत नाही. चंद्रावर गेलो तर काय मजा येईल माहितीये का? आपण एकदम सुपर हिरो सारखे उंच उंच उड्या मारू शकतो. आणि ऍस्ट्रॉनॉट्सला काय होतं माहितीये का? ते स्पेस मध्ये थोडं उंचच होतात, म्हणजे फ्री मध्ये हाईट वाढते. अवकाशात खाणं पण सोपं नसतं. आपण भाकरी खायला गेलो तर ती पण हवेतच उडायला लागेल, आणि पाणी प्यायला गेलो तर तेही हवेत गोल गोल फिरत राहतं. म्हणजे अवकाश खूप वेगळा आहे, थोडा विचित्र आहे, पण खूप मजेदार आहे. एकदा तरी सगळ्यांना अवकाशात जावं असं वाटतं ना. धन्यवाद.
0: निसर्ग वाचवा, जीवन वाचवा. झाडांचे महत्व अधोरेखित करणारी एक संवेदनशील झाड कविता आता आपल्या समोर सादर करत आहेत वर्ग 6 विद्यार्थी आदर्श घाडगे.
2: सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आदर्श धोंडीराम घाडगे.

0: वडा येतात मुले झाड आहे माझा मित्र माझ्या मनात राहिले मी नेहमी झाडाचे चित्र। धन्यवाद।
1: स्त्री शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या संघर्षाची गाथा सांगणारे हे प्रेरणादायी भाषण नक्कीच ऐकण्यासारखे आहे। घेऊन येत आहे इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी श्रुती गाडगे।
2: सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव श्रुती धनंजय गाडगे। आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसेवक होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते। त्या लहानपणापासूनच हुशार होत्या। ज्या काळात मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती त्या काळात पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकण्यास प्रोत्साहन दिले। 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली। त्या शाळेत त्या स्वतः शिकवण्याचे कार्य करीत होत्या। त्यांनी मुलींना शिकवण्याबरोबरच लोकजागृतीही केली। त्यांनी बालविवाह सतीप्रथा आणि जातीभेद यांसारख्या वाईट प्रथांना विरोध केला। विधवांसाठी आश्रयस्थान सुरू केले। स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला। समाजात शिक्षणाची व समानतेचे ज्योत पेटवली। त्यांना क्रांती ज्योती म्हणूनही ओळखले जाते। त्याचवेळी पुण्यात प्लेग या आजाराची साथ आली। त्यांनी बऱ्याच लोकांची सेवा केली आणि त्याच प्लेगच्या आजारात दुर्दैवाने सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी अखेराचा श्वास घेतला। जय हिंद जय महाराष्ट्र।
1: महाराष्ट्र ही संतांची वीरांची आणि हिमालयाला साथ देणाऱ्या सह्याद्रीची भूमी आहे। याच भूमीचा गौरव करणारे गीत मंगल देशा घेऊन येत आहे इयत्ता 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी।

0: प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली जीवनावर टाकलेला हा एक प्रकाश ज्योत सादर करीत आहे इयत्ता चौथीची विद्यार्थिनी पूर्वा घाडगे.
1: एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व जिजा मातेची, देशाला लाट आणली भगव्याची, मुहूर्त मेढरवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी इथे अशा महान व्यक्तीविषयी बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेच्या राजाला माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस उजडला. या मंगल दिनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर एक सिंह जन्मला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊ व शहाजीराजांचे पुत्र होते. ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला होता व जिजामातेंकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सण उत्सव, घोडदौड हे विविध प्रकारचे सण सुरू केले. त्यांनी मावळे सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. शिवराय कधी स्वतःला सेवक मालक समजत नव्हते तर ते स्वतःला सेवक समजत होते. त्यांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत तर त्यांनी रयतेची मने जिंकली. त्यांनी 18 पगड या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभे केले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता एवढंच बोलून जाते की फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमान

0: मानाने जगतो, कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला, आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला। जय भवानी, जय शिवाजी।
1: बालमित्रांनो, आजच्या क कमाल ध धम्माल मध्ये आपण ऐकलत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की लिहून कळवा बरं का। पुन्हा भेटूया लवकरच। नमस्कार।

क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. सूत्रनिवेदन होतं वसुंधरा खांडके यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज सकाळी 10:30 आपण ऐकणार आहात सुगम संगीत, 11:00 लोकगीतांचा कार्यक्रम आणि 11:30 हिंदी चित्रपट संगीत.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजता आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमातनं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
2: आजचा जो विषय आहे डॉक्टर सुरेश सर, तो म्हणजे किडनी स्टोन. याबद्दल बोलायचं आहे. खरं तर खूप कॉमनली आढळणारा हा किडनी स्टोन, तरी सुद्धा अतिशय निग्लिजिबल,
3: अत्यंत त्रासदायक. म्हणजे आपण काय म्हणतो, आई आठवते इतकं दुखतं आपल्याला. आता माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर गुरुराज आहेत. मी अनेक रुग्ण माझ्याकडे येतात, मुतखड्याचे येतात आणि म्हणतात की डॉक्टर मुतखड औषधाने पडतो हे खरं आहे का? तर त्या संदर्भात आज आपण डॉक्टर गुरुराज सरांची चर्चा करूयात. कुठला मुतखड औषधाने पडू शकतो आणि केव्हा मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असते आणि यासाठी रुग्णांनी काय काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा मी असंही पाहतो की औषधाने माझा खडा पडणारच आहे या आत्मविश्वासाने जे लोक ट्रीटमेंट घेत राहतात त्यांना बऱ्याच वेळेला काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊन किडनी निकामी होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो.
2: बापरे.
3: तर त्यासाठी आज आपले माझे सहकारी डॉक्टर गुरुराज, तुमचं काय मत आहे?
4: सर नमस्कार. जैसे आपने बोला किडनी स्टोन अगर किसी को हुआ है, अगर डायग्नोसिस हुआ है तो उसका इलाज करना जरूरी है कि नहीं, ये बहुत ही मतलब कॉम्प्लिकेटेड प्रश्न नेक्स्ट आ जाता है पेशेंट के मन में. मुझे ट्रीटमेंट करवाना है कि नहीं, और उसके बाद आता है करवाना है तो कौन से प्रकार से, जो कंजर्वेटिव बोलते हैं हम, मानो सर्जरी बिना किए हुए वो स्टोन हम निकाल सकते हैं क्या?
2: हाँ.
4: या फिर उसको सर्जरी की जरूरत पड़ती है क्या? ये चीज हम एक्चुअली एक एक्सपर्ट को दिखाने के बाद ही पता चलता है.
2: अच्छा.
4: मेरा सलाह क्या रहेगा सारे श्रोतों को, तुम ना सिर्फ एक सोनोग्राफी करके उसके ऊपर डिसीजन लेना थोड़ा गलत हो जाता है.
2: अच्छा.
4: छोटा स्टोन है वो निकल जाएगा. हर एक स्टोन ऐसे नहीं रहता है. इवन छोटे स्टोन भी कभी कभी हमने देखा है कि पेशेंट्स को बहुत तकलीफ देते हैं.
2: हाँ हाँ.
4: और इनफैक्ट इन्फेक्शन, उसका कॉम्प्लिकेशंस काफी सारे हो सकते हैं.
2: अच्छा, ये कॉम्प्लिकेशंस क्या हो सकते हैं इसके बारे में भी बात करेंगे, लेकिन उससे पहले श्रोते हो, प्रोस्टेट किडनी मूत्र विकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, तुम्ही सांगत होतात की जर किडनी स्टोन काढला नाही तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, म्हणजे नेमकं काय?
4: येस, एस्पेशली हम सिर्फ स्टोन के साइज के ऊपर डिसाइड नहीं करते.
2: ओके.
4: बहुत सारे चीज रहते जिनको हम ध्यान में रख के पेशेंट का ट्रीटमेंट सही तरह से क्या हो सकता है वो हम सलाह देते
2: हैं.
4: एस्पेशली साइज, उसका लोकेशन कहाँ पे है हमारे सिस्टम में, वो भी इम्पोर्टेंट रोल प्ले करता है. और पेशेंट का जो कोमॉर्बिडिटी बोलते हैं हम, पेशेंट नॉर्मल है कि नहीं, यंग है कि नहीं, उसके साथ डायबिटीज है क्या, या फिर यूरिनरी कितना ब्लॉक है, उसके ऊपर बहुत सारे चीज रहते हैं जो एज ए होल हम देख के डिसीजन लेते कि वेदर इसको कंजर्वेटिव मतलब मेडिसिन से हम ट्रीट करना है. अगर मेडिसिन से ट्रीट करना है तो कितने दिन तक देखना है, उसका अच्छा। भी एक लिमिट रहता है. ऐसे नहीं है कि स्टोन है डॉक्टर 2-3 महीने या फिर 6 महीने तक आप पेन नहीं करता है तो सिर्फ मेडिसिन ही लेते जाओ, वो भी गलत है. इनफैक्ट हम एक सेफ पीरियड रहता है हर एक स्टोन का.
2: ओके.
4: वहां तक हम मेडिसिन देखते और पेशेंट को फॉलोअप के लिए बुलाते, फिर से रिपीट टेस्ट करवा के अगर स्टोन निकल गया तो अच्छी बात.

0: नहीं है तो आई थिंक बहुत जल्दी और इन्फॉर्म्ड एक डिस्कशन करके अगले स्टेप बोलने तो सर्जरी करवाना बहुत जरूरी हो जाता है।
1: अगदीच खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली। आणि श्रोते हो, या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला हा किडनी स्टोनचा त्रास प्रकर्षाने जाणवतो तेव्हा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनीचे इतर विकार, मूत्रविकार या संदर्भातल्या योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना। एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे। संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639। पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून।
5: काय म्हणतोय स्टार्टअप?
6: या ऑलमोस्ट डन, इंडस्ट्रियल सप्लायर्सचं फायनल करतोय।
5: कोण, मंदार ट्रेडर्स का?
6: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत। पण एक मिनिट, तुम्हाला कशी माहिती?
5: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, एकदा भेट असताना।
7: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही।
8: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन। H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804।
9: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
10: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
9: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
10: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
11: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 9021-28-45-70।
12: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
13: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
12: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
13: चांदीची खाण, आनंदाचं वाण।
11: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा।
9: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
10: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
9: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
10: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
14: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:10 होत आहेत. आता ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
3: नमस्कार
1: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
3: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंगमधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंगमध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
1: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
3: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
3: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
3: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत, सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण

0: होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात सर. मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट, शेवटची पाचवी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा, फोन 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 10:15 होत आहेत. आता PN गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपत रोड सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पुन्हा गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण विविध नेकलेस विषयी माहिती घेत आहोत. खर तर सोन्याचे नेकलेस हा भरपूर वैविध्य असलेला आकर्षक सुवर्ण अलंकार आणि भारतातला विविध भागात प्रत्येक राज्यात असा वेगळा नेकलेस प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पूना गाडगी आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर आज आपल्याला अशाच काही खास नेकलेसची माहिती देणार आहेत. मोडकसर नमस्कार.
7: नमस्कार
4: मोडकसर. एक खास नेकलेस म्हणजे कलकत्ती नेकलेस असं आम्ही ऐकलंय, तर तो कसा असतो, त्यात पेंडंट असतं का, कोणते कारागीर कलकत्ती नेकलेस बनवतात याची माहिती ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे.
8: कलकत्ती नेकलेसमध्ये जनरली एक सिंगल पट्टी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक झालर नेकलेस येतो कलकत्ती नेकलेस.
4: बरोबर,
8: आपण एक झालर नेकलेसचा ऑलरेडी प्रकार बघितला आहे. तर त्या याच्यामध्ये एक सलग पट्टी असते, त्या पट्टीच्या खाली छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे असे आकार लावलेले असतात आणि पेंडंटच्या ऐवजी तिथे झालर दिलेली असते, म्हणजे कमी लेंथ टू जास्त लेंथ आणि परत जास्त लेंथ टू कमी लेंथ असं ते लटकन केलेले जे ती झालर, पण ते झालर कम पेंडंट होतं आणि जनरली हे कलकत्त्याहून बनून येतं म्हणून त्याला कलकत्ती म्हटलं जातं. आणि ती त्यांची खासियत आहे, कलकत्त्याची ही खासियत आहे या नेकलेसची. आणि याच्यामध्ये पण सिंगल पट्टीमध्ये पण नेकलेस येतं खाली झालर न लावता.
4: बरोबर,
8: पण याच्यात सगळ्यात जनरली येलो फिनिश नसतं, रेड फिनिश असतं कलकत्ती नेकलेसमध्ये. आणि त्याला जी पेंडंट लावली जातात झालर लावायच्या ऐवजी, मी जे सिंगल पट्टीचं नेकलेस म्हणतोय त्याला झालर नसते, मग पेंडंट लावलं जातं त्याला. तर ते पेंडंट असतं ते परत फुगीर आकाराचं असतं आणि त्या पेंडंटला वेगवेगळे आकार दिलेले असतात, कुहिरीचे दिलेले असतात किंवा आपल्या देवळाच्यावरचे जसे मखर असतात त्याचे म्हणजे उलट्या बाजूचं मखर म्हणजे खाली टोक आणि वरती ब्रॉड आकार असे मखराच्या टाईपची पेंडंट केलेली असतात. ते जरा लांबीला जास्त केलेलं असतं, लॉंग पेंडंट केलेलं असतं. आणि मागे जे तुम्ही नेकचेन लावू शकता सोन्याची किंवा गोंडा लावू शकता, गोंडा लावलात तर त्याचं वजन वाढणं किंमत वाढणं हा राहत नाही, पण नेकचेन लावली तर वजन वाढतं. जे आपण कलकत्ती नेकलेस म्हणतोय झालरवालं त्याचं साधारणपणे वजन 20 ग्रॅम पासून 30 ग्रॅम पर्यंत येतं, कारण ते छोटे छोटे आणि पोकळ असतं. आणि मजुरी साधारणपणे 13-15% असते. आणि सिंगल डिझाईन पट्टीचं जे फुगीर आकाराच्या पेंडंटचं म्हणतोय मी नेकलेस, ते पण जर विचार केला तर 20 ग्रॅम पर्यंत बसतं आणि त्याची मजुरी साधारण 14-16%
4: बरोबर. भारतातल्या विविध परंपरा आपल्याला या दागिन्यांमध्ये दिसतात सर. टेम्पल ज्वेलरी आपण जी म्हणतो तर याविषयी आम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सांगा माहिती.
8: काय कलकत्ती म्हटलं की त्याच्यात टेम्पल आलंच, कारण की टेम्पल ज्वेलरी ही जास्त करून

0: कथेवरून बनून येते. टेम्पल ज्वेलरी मध्ये काय आहे, आपले देवदेवतांचे आकार म्हणजे त्यांच्या मूर्तींचे फिगर्स किंवा आपले जे देवळं आहेत त्यातले जे विविध खांब किंवा छतावरती जे नक्षीकाम केलेलं असतं ते नक्षीकाम असलेलं असतं. आणि जनरली टेम्पल ज्वेलरी ही हेवी असते, वजनाला जास्त असते, कारण त्याच्यामध्ये रुंदीला जास्त असते, वजनाला जास्त असते आणि बल्की दिसते थोडीशी. आणि त्याची वजन जर तुम्ही म्हणाल तर 60 ग्रॅम 80 ग्रॅम अशी असतात आणि मजुरी म्हणाल तर 22 ते 25% सुद्धा मजुरी जाते, कारण त्यामध्ये खूप काम केलेलं असतं, बारीक काम केलेलं असतं, कलाकुसर खूप असते
1: नक्कीच, पण त्याचा एलिगन्स पण वेगळा असतो.
0: हो, आणि ते दोन्ही येलो आणि रेड फिनिश मध्ये दोन्ही फिनिश मध्ये मिळतं.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला कलकत्ती नेकलेस या वेगळ्या प्रकाराची माहिती दिलीत, त्यातल्या पेंडंटचे प्रकार सांगितलेत, त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीचीही रंजक अशी माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएन गाडगे अँड सन्स आताच आपण ऐकलात. आता जितेंद्र घोडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
4: बर.
5: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
4: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
5: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
4: दीपावली.
5: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
4: अर्थातच लक्ष्मी पूजन.
5: कुठल्या दिवशी येतं?
4: अमावस्येला.
5: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
4: बरोबर.
5: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
4: हो.
5: घरातली जळमट काढता.
4: करे.
5: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
4: बरोबर.
5: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा. म्हणजे तो दिवस

0: शुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले आहे.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी ते

0: तर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतो प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात, ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं मोपाम भावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी

0: निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
0: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-goj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: या मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. भलतं दुखणं हाय गाड्या, न सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
2: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: 99 Avenue,
5: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
4: 99 Avenue, विकासनगर, सातारा. 97 92 99 99.
6: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
7: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
6: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
7: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
6: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
8: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
9: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.
8: खरंच?
9: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
8: आणि पारंपरिक कोर्सेस?
9: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच. शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
10: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
11: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
12: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर

0: जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-6672.
1: फर्स्ट क्राय इंटेली टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
2: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
1: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
2: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
1: फर्स्ट क्राय इंटेली टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
2: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क: 94-03-23-36-30.

सुधीर फडके यांनी गायलेली वाराकांत यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: Hey girls,
3: आज तर पार्टी हवी,
4: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
5: आयडिया, इथेच करूया पार्टी,
3: पिझ्झा पार्टी।
4: येस, चल तुझं कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
3: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
4: ऐकलं नाही? नो शेअरिंग। RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा।
6: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा।
7: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी।
6: राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड सातारा। सकाळी 11 ते सायंकाळी 8। फोन 96562307002 96562307002।
7: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा। जगा आयुष्य वेदनामुक्त।
8: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
9: @ ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक सातारा, 88 05 98 99 08।
8: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण।
10: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
11: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
10: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
11: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
10: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
8: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
12: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
8: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग @ छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। प्रवेश सुरू।
12: संपर्क 83 29 72 94 98।
13: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
11: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
13: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
11: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
13: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
11: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
13: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
11: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006।
14: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
15: आदेश्वर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
14: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
15: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
14: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा।
16: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
17: देत आहे 18 महिने मुदतीची
16: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
17: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
16: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
17: संपर्क 84 08 92 93 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
16: नियम आणि अटी लागू।
11: गर्भाशयातील अंधारात कधी येईल?

0: येतण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
1: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट,
0: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
1: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
0: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
1: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94 03 23 36 30.
2: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
2: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
2: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी

0: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
3: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
3: संपर्क 83 29 72 94 98.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे.
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
7: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
8: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
9: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
9: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
8: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
7: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
10: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. याबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी सातारा, सकाळचे 11:01 होत आहेत. आता लोकगीतांचा कार्यक्रम.

0: किनार फाटली, बाय बाय माझ्या शालूची किनार फाटली, मला सांगायची सांगायची लाजलय वाटली वाटली वाटली, माझ्या शालूची किनार फाटली, अहो माझ्या शालूची किनार फाटली, बाय बाय माझ्या शालूची किनार फाटली।
1: लोकगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुलोचना चव्हाण यांना आपण ऐकलं, तर गीतरचना होती केशवराव यांची आणि संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी। आपण ऐकता आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम।

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
2: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग।
1: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जाने आपली निकट भागवा,
2: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या।
1: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध।
2: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू।
1: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक।
3: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
3: आजच प्रवेश निश्चित करा। ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।
5: सर्व खर्चांसहित पार्किंग सह
6: 99 अव्हेन्यू विकास नगर सातारा 97972999।
7: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
8: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी।

0: मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारण हार.
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
7: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
6: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
7: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
6: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
7: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
6: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
7: स्मार्ट क्लासरूम,
6: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
7: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
6: आजच प्रवेश निश्चित करा.
7: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
6: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा.
7: मोबाईल 99 60 13 59 15,
6: 0 21 62 22 25 45.
8: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
9: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चत्ती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
8: राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 9665-203-702, 9665-203-702.
9: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.
10: प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
11: @ ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक सातारा, 88 05 98 99 08.
10: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.

0: तुकाराम धडाम यांनी गायलेलं माणिक साने यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांचं.
1: काय म्हणतोय स्टार्टअप?
2: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रीयल सप्लायर्सचं फायनल करतोय.
1: कोण मंदार ट्रेडर्स का?
2: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
1: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. एकदा भेट असताना.
3: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरंच काही.
4: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रीयल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021 28 45 70.
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
7: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
8: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
9: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
10: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
9: खरंच?
10: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
9: आणि पारंपरिक कोर्सेस?
10: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
11: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
12: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
13: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
12: म्हसवड

0: ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
1: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश,
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय।
2: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला YC कॉलेज समोर सातारा।
1: मोबाइल 9960139915,
2: 0121622545।
3: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान,
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान।
3: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
4: चांदीची खाण आनंदाचं वाण।
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
6: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
7: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग।
6: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
7: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या,
6: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध।
7: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू।
6: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक।
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, MBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
9: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
8: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
9: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97 66 86 37।

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि याबरोबरच आजचा लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:31 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

हम साथ साथ है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत रचना होती रवींद्र रावल यांची, संगीत राम लक्ष्मणींचं होतं आणि स्वर होता हरिहरन प्रतिमाराव संतोष आणि सहकाऱ्यांचा.

0: छोटी, रोटी वोटी कुछ न मिली, पीछे पड़ी मोटी।
1: रे मामा रे मामा रे।

एक ही भूल या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि राजेश्वरी यांना आपण ऐकलं. गीतरचना आनंद बक्षी यांची होती आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं.

किशोर कुमार यांना आपण ऐकलं अंधा कानून या चित्रपटासाठी. गीतरचना आनंद बक्षी यांची होती आणि संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आराधना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीत दिलं तो एस डी बर्मन यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी सातारा केंद्र दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून काही क्षणातच प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं. एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं, आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं. थोडक्यात काय, स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल, आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की पालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट

0: टी धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एमकॉम एलएलएम झालेलं आहे. त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचं पूर्ण झालेला आहे. आणि सध्या त्यांचं एमएसडब्ल्यूचं दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं पालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: मॅडम, सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल? कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत, पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल?
1: समाजामध्ये स्त्री, पुरुष, बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला, सामान्य जनतेला, सर्वसामान्यांना, सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक, समान दर्जाची सुरक्षितता, समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.
0: पण
1: जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
0: बरोबर आहे.
1: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता, त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 जी आपल्याला समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली, किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल, रेस असेल, कास्ट असेल, एज असेल, ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून, त्याच्या रेसवरून, कास्टवरून, त्याच्या कलरवरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप 3 सांगितले, 15(3) की प्रत्येक स्टेटनी महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी, म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा, बेनिफिट ज्याला आपण बोलतो, दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
0: बरोबर आहे. बरोबर आहे.
1: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही, घराच्या बाहेर पडते, ती नोकरी करते. बरोबर आहे. मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही, किंवा समाजात होतो, जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा, काही वर्क प्लेसवर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
0: बरोबर आहे.
1: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरेसमेंट्स ज्या असतील, ह्या हॅरेसमेंटसाठी, त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मग ती प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल या अदर जे असतील जॉब्स, जिथे ती काम करते तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरेसमेंट झाली त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे.
0: बर.
1: हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स 1997 दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी, निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना

0: नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत त्याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईननुसार कमिटी होती तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते, 1997 सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 हा कायदा बनवण्यात आलाय. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बीएनएसएस असेल, याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती आहे फॅमिली डिस्प्युट्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिवोर्स सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सध्या रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015, जिथे विधी संघर्षग्रस्त बालक, म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारची पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीनं त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं, ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीने बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्या मार्फत केलं जातं, बाल न्याय मंडळ असेल जी ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची गरज आहे, अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत, मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या, इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरेसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केलं, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाही, म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत, क्वचितच एखादे दोन हे होतात, जास्त मुलींच्याच बाबतीत होतं, पण तसं नाही. हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जशी मुलींना गरज असते तशी मुलांनाही ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंडमेंट झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झाले की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही, आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे बालविवाह सध्याचा रिसेंट इश्यू, जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे, त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल, यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो

0: तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं.
1: खरोखर
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत.
0: आणि तसंच तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर राग येईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असेल त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती खूप महत्वाची आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवलला असेल, तुमच्या ग्रामपंचायत लेवल असेल, व्हॉट एव्हर, जिथे जिथे पॉसिबल आहे. एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्याने हे करू शकतो. किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं, प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल महिलांना असेल प्रोटेक्शन, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे, तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे, त्यातली विक्टिम्स जे आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं, पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं आणि आपण समाजातील एक घटक आहोत आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल, घडला असेल किंवा घडणार असेल तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं, त्याची माहिती देणं खूप आवश्यक,
1: खूप अत्यंत आवश्यक आहे. खरंच
0: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. अशा तर जन्माला किती येतात आणि जातात, पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं, वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो, पण सामाजिक कर्तव्य पार पाडणं ही तितकंच गरजेचं आहे. मॅडम, आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे. आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरलं जातं.
1: बरोबर आहे.
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे, इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या, त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना.
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं होतं, आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठेतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात, मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे.
1: खरं
0: त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल. स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं, प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात. आणि आताचे मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचारलं गेलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत.
1: बरोबर आहे.
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत.
1: खरं.
0: आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट, एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या

0: पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कसे सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिलीतले जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी, जे कोणी असतील, कसं आहे मुलं म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो, त्याप्रमाणे तो वागतो.
1: बरोबर.
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते. मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच.
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी. त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोस ना, मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरातून, त्यांना त्या गोष्टी समजल्या. कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर, स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर.
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर.
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं
0: खूप
1: अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे, मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाजव्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्ष अधिनियम म्हणतो, भारतीय नागरी सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
1: बरोबर.
0: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AI याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे, असं नाही पाहायला भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
1: बरोबर.
0: पेड तरी कशाला, जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: एक ते दुसरी गोष्ट, आता AI अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर

0: आपल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
1: खरोखर
0: बरोबर आहे. एआय असेल किंवा वेबसाईट असतील किंवा काही ऍप्स आहेत, ते ऑटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
1: बरोबर.
0: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का, बरोबर आहे, हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं.
1: नक्की.
0: बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचंय, चेकिंग कुठे करायचंय, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना त्या पोस्ट आपली दाखवायची आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: प्रत्येक जण तुमची पोस्ट ही चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल, पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकडं करून मग ते तुम्हाला सेंड केलं जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल, आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही, मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल, माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बरेच ऍप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का, नाही टाकलंय ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय, पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल, असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे. मग त्या साईट ब्लॉक करणं असेल, ती मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल, पहिली गोष्ट ही असते. मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल, किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुलंही घरच्यांना सांगत नाहीत. मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जर नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कम्प्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन घेतली पाहिजे, ह्याचे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
2: नमस्कार मैत्रिणींनो.
1: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
2: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं.
1: अच्छा.
2: आणि आतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं. स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वात पित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं, किंवा सम अग्नी जो आपला पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो समस्थितीत असणं, किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेले आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं, किंवा मलक्रिया जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे.
1: बरं.
2: स्वस्थ व्यक्तीमध्ये आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय मना हे आयुर्वेदाने सांगितलेले, म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा, मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे.
1: हो.
2: मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार, काळानुसार, वेळेनुसार आपली दिनचर्या, आपलं वागणं, आहार विहार कसा असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ऋतुपरत्वे आणि दिनपरत्वे सुद्धा, जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ, मध्यान्ह आणि संध्याकाळ. तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत, किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे.

0: अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ट जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
0: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते, ह्या सगळ्या अपेक्षा घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे. अगदी हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्ये बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा, मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धक घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, हे सगळं घेतो म्हणजे महिला, आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता आणि कधी कधी होतही नाही असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत हे एक जटिल समस्या आहे, आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो. आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय, ही सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे काम करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
1: अच्छा,
0: हा तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
1: बरोबर,
0: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये. बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो, मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
1: बरोबर,
0: आपण स्ट्रेस येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना तर ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा,
0: मग हे कसं टिकवू आपण? तर जेव्हा आपण योगाभ्यास करतो, ध्यान करतो किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील, आपल्या हातापायांचे स्नायू असतील, यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालाय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
0: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात? तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, ज्या आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप

0: आवश्यक आहे आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा.
0: हा तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते.
1: हो.
0: पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राइन्स ग्लँड आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा.
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील मुद्रा असतील तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये हिचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे.
1: हो.
0: मधुमेह तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा इंडोक्राईन ग्लँड आहे जी ती दोन्ही आहे इंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे म्हणजे करू शकतो आपण असं.
1: अच्छा.
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा. तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासनं यासाठी करायला हवी?
0: हा तर काही आसनं अशी असतात यामध्ये आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी की योगिक शब्द वापरत नाहीये.
1: बरोबर.
0: कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो जे पोटावर झोपतात विपरीत शयनस्थितीमधले किंवा काही उभी राहून असतात काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून काही बॅकवर्ड बेंडिंग असतात असे वेगवेगळ्या पोजमधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो.
1: अच्छा.
0: प्रेशर येतं आणि मग ज्या ग्रंथी अति कार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात. मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर.
0: त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या पोजमधली आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड. मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळते तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे. पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे थायरॉइड आहे किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो तर हे होण्याची सुद्धा काही कारणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो तर त्याबद्दल
0: नक्कीच नक्कीच. पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात ओव्हरीज जिथे स्त्रीबीज तयार होतं तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं ओव्हरीज करत असतात आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात.
1: बर.
0: परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रुपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये ज्याला आपण सिस्ट म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज तयार होतो आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन

0: पडणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं,
1: बरं,
0: ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही, की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना, आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारणं आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर आणि त्यासोबत बदललेला

0: असतात, मुलं असतात, तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8, 10-10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे, किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं, बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
1: हा,
0: अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी. हा, आणि झाले तर मग त्याच्यावर उपाय काय करायचा, हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो, पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे, कारण आपल्या लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाही,
1: शक्यच नाहीये. कारण आताचं युगच तसं आहे, आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जी कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना, त्यांना हे
0: पर्यायच नाहीये,
1: पर्याय नाहीये, तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो, नाही का?
0: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
1: अच्छा,
0: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम, म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत, की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात, तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते, पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: अच्छा,
0: आणि त्याचसोबत काय होतं, ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत, आपण आता पाहिलं की अंतस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या, त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे, की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली, आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे, तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन, किंवा ज्या मुली येतात, कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील, ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल, तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो, तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. फक्त सूर्यनमस्कारच नाही, तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय, गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल, किंवा उष्ट्रासन आहे, किंवा मार्जारी आसन आहे, व्याघ्रासन आहे, शशांकासन आहे, भुजंगासन आहे, अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळे हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं, त्यासोबत प्राणायाम सुद्धा आहेत, नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल, तर यामुळे काय होतं, अंतस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे, मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम, आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा, तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो?
0: हो, ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत, T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात, आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडीमध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते, की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल, आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल, तर हे एक
1: त्रासपूरक
0: आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे. हा ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे, तो एक असा वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे. तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळं काय होतं, सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं, हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं, काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम, तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पाल्पिटेशन धडधड होतं, म्हणजे काही कारण नसताना बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं, घबराट होतं, असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम

0: खूप व्यक्तींना हा त्रास असतो, आपण बघतो जनरली ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिड होणं, म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास मग, तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत, उदाहरणार्थ सर्वांगासन असेल, की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपल्या शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते, डोकं आणि मान
1: पूर्ण
0: वरच्या दिशेने आपण खेचतो, पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसन आहेत, भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, सेतुबंधासन आहे, मत्स्यासन आहे, ही जी आसन आहेत ही सगळी आसनं थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याचसोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि पीसीओडी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बर
0: 3 ते 4 दिवस. आणि विश्रांती कधी घ्यायची तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या, किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा. वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांक आसन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्त्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जारी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास असेल, सिव्हिअर पेन आहे, तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळे आपल्या मसल्स जे आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये, पिंड्यांमध्ये, मांडीमध्ये, ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. योगनिद्रा म्हणजे काय? तर जागृत निद्रा, जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बरं, मग कोणती आसनं आपण टाळायला हवी मासिक पाळी?
0: हा बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा, मासिक पाळीचा तर हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो, म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडंसं आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे हे तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी आपल्या शरीराचे आणि मनाचे, गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथं योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार

0: प्रकार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात, संथा म्हणजे आपण घेतो, विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्ययास येईल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला तिरशासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानुशीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात, तर ती आहेत पर्वतासन.
1: बर.
0: हा, पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं किंवा सुप्त विरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं, त्या ओटीपोटातले स्नायू ना म्हणजे चालना मिळते.
1: बर.
0: ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते.
1: बर.
0: आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
1: बरोबर.
0: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि चौथ्या महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारी जी आसनं आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. चौथ्या महिन्यापासून आपण योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
1: अगदी 9व्या महिन्यापर्यंत.
0: 9व्या महिन्यापर्यंत. आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
1: अच्छा. तर मैत्रिणींनो, तूर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.
1: जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.
2: यादों की महफिल कार्यक्रम अब संपन्न हुआ. ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा. विविध भारती से थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील नीस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार संख्यिकीसंबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग अंदमान आणि निकोबार बेटं केरळ माहे ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्यप्रदेश तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जरा ठहरो मोहब्बत दिलदार तो ये सारे शब्द इन्होंने चुने हैं. एक और श्रोता ने लिखा है, आईने में देखकर खुद को मुस्कुरा देते हैं वो उस और उस मुस्कान पर न जाने कितने दिल हार जाते हैं. तुम्हारी आंखों की चमक के आगे आईना भी फीका लगे. खुदा ने बड़ी फुर्सत से तुम्हारी सूरत बनाई है. तो इस तरह से इन्होंने अपनी

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1 पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांना

अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सीआयडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही सीआयडीनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेलवाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच

पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेळी पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

चित्रसेन, उपचित्र, सुचारू, चित्राक्ष, नंद और उपनंद मारे गए।

0: शिकायला भेटली, नव्याने शिकायला भेटली. त्यात आपण म्हणतो की जन्मतःच आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे जेनेटिक्स येत असतात, तर नृत्याचं हे जेनेटिक्स तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळालेलंच होतं. खूप छान तुम्ही ते असं छान पुढे पुढे घेऊन जातायत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँड ओव्हर करतात, हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी कोणती भूमिका आहे बरं?
1: ऍक्च्युली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो, त्यामुळे जे वेळेस मी विद्यार्थिनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं. आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः, आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली, आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे, म्हणजे मी चार घराण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त, आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही, खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीये. आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठल्याच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळतंय ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विषयापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ. आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजणी येणार, तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते, मी शिकवतच होते मुलींना. तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली आहे त्या बाबतीत हे नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरूंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन आणि मला ते खूप छान वाटतं.
0: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे, ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते, ती आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो डे बाय डे आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या

0: दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध
1: करणे.
0: ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे आणि त्यात जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि साधनेची गरज आहे.
1: खरं
0: त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
1: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते एक सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेल्या असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितलंय कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगला कलाकार म्हणून पुढे येऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसाने केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल, नाहीतर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल तर. खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास सा लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय, आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे, बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाहीये तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल, ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
0: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, तो साधनेचा उपासनेचा भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच हवं.
1: बरोबर,
0: म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो, त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
1: म्हणजे जेव्हा तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासांमध्ये हे वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले, महिना झाला, नाही रियाज नाही होती, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तो अवघड
0: साधना ते उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
1: अगदी खरं.
0: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास, करन्यास, देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
1: अगदी खरं.
0: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलेलं आहे. मग या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे, जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझ्या आई, वडील, आजी, आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेली आहे. आणि काय होतं, जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात, मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला, त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो, त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते 3 पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही, तर हे मी बघत गेले. आणि त्यामुळे कसं झालं, आपसुकच रंग

त्यांच्याबद्दल एक आदर ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव, राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते. तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे. दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो. आणि महत्वाचं, दोन्ही कला ही भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे. त्यामुळे दोन्हींचा समतोल साधणं मला फार सोपं गेलं, बाय ऑनेस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही, तर नाटकाचा उपयोग मला नृत्या

0: ही भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे. त्यामुळे दोन्हींचा समतोल साधणं मला फार सोपं गेलं, बायोनेस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला आणि त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्या त्यामुळे प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाही आहे, मी ऑडियन्स फ्रेंडली नाही आहे. त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाही येतो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा मला मोठा फरक दोन्ही मधला जो जाणवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं, त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं. कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला. म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा, भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठका नाही दाखवायची, हे जे शास्त्रोत्तक शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते त्यामुळे नाट्यक्षेत्रामध्ये पण मी आज काम करते त्याचं पण मी प्रयोग करते सध्या.
1: खूप छान. नाट्यक्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत आज तागायत तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला आज भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीम वर्क आहे सगळ्यात मोठं, टीम शिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्समध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभाऊ करंडक नावाची आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची. तर त्यावेळेस घरी आल्यानंतर मला समजलं की नाही खूप मोठी गोष्ट आहे, तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदी मध्ये केला मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जिना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्ही मध्ये मी लीड होते संस्कृत मराठी हिंदी. त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली युज टू आहे त्यामुळे मला त्याची काही अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढं आपण त्या गोष्टीला युज टू नाहीये त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो. आणि संस्कृत शिकले 10वीपर्यंत संस्कृत विषय होता पण संस्कृत मध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभर असं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी म्हणून.
1: कारण त्यातनं प्रोनाऊन्सिएशनला खूप जास्त महत्व आहे.
0: खूप जास्त
1: म्हणजे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तरच समोरच्या पर्यंत.
0: खरं
1: ऐश्वर्या, रेडिओ जॉकी न्यूज.

0: सपोर्टर याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल, तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे, आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे. मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल. असा तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीचं असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. तर मग त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहिती आहे. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला. बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती एक गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
0: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगत करत जाता. तुमचे विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ते आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू शकत. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणाऱ्या असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशाप्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल?
1: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ऍज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही, तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
0: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना, अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या.

सुरक्षित राहा। या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह। तोपर्यंत बाय बाय।

0: गज तत्वाद्य, गज वाद्यों पर आधारित इस श्रृंखला की ये कड़ी अभी आले होते।
1: ही कहानी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
1: झालं सगळं। झालं बजेट तयार?
2: हो।
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
1: आणखी एक?
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे

0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.
3: हर घर

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवासी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357

5.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28-31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या 2 आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या दोघा भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या JSW बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू.
गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62

0: 8,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार आता नवीन झुमके
2: नाही आधी बचत
1: आधी झुमके. ऐका दर महिन्याला थोडे वाचवा थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: RBI सांगते
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाले आहेत.
6: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
7: नमस्कार, मी केतकी थत्ते.
6: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
8: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
6: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
8: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
6: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
8: दोन्ही वेळेला.
6: तर नक्की ऐका
8: अज्ञात मुंबई.
9: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: सव्वीस या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्री

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी न्यूज ऑन AIR ऍपवर. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाइम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूईंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही एक प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याचे जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटीबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहे, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी

0: आणि अॅनिमेशन. तर या तीन वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेल्या आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललंय, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पहावे सिनेमा. तर असं आपलं नॉर्मल व्हेन्यू तर NMDCचा आहे स्पेडर रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्टे इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर यांना इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450 जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, म्हणजे ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NMDCनं प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NMDCचं स्वतःचं एक पॅकेज आहे, कारण आम्ही NMDCनं पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरेचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्याच्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो विशांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर PIPRESKI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
1: श्रोतेहो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
0: तसा हा मास्टर क्लास आहे, त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतंय हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, त्या संपूर्ण याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, तर हे म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच, ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्ममेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही मागच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॉथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं MIFMध्ये एक AI फिल्म हॅकॉथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा येतो नवीन मिळणार.
1: श्रोतेहो, यंदाच्या MIFचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या

0: संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
1: 19वा मिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी महारगाव मिठ महाराष्ट्र आणि NFDC चा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो, पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेल्या आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आव्हान राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छिणारे त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मिफ हा महोत्सवच फिक्शन अँड डॉक्युमेंटरीजसाठी आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला, मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहेत चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाऊन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याचं GR यायचं आहे, पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
0: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो. त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांशी, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळचे 7:28 झालेले आहेत.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 14 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं कीर्तन रक्तदान नव्हे जीवनदान. सादरकर्ते आहेत रोशन जाधव. ऐकूया प्रतिभा देवधर यांचं कीर्तन.

काही माणूस गुणामुळे गुणवान ठरतो, धनामुळे धनवान म्हणून ओळखला जातो, अचानक धनलाभ झाला तर नशीबवान समजला जातो, पण सात्विक दानानं श्रीमान होतो, दान दिल्यानं पुण्यवान ठरतो. म्हणूनच ज्ञानदास सांगतात.

जीवन असं पुण्यवान ठरण्यासाठी प्रत्येकानं कशा कशाचं दान करावं, प्रश्न किती मार्मिक आहे, त्यामुळे त्याचं उत्तर सुद्धा समर्पक आणि विचारपूर्वक दिलंय. जे आपल्याजवळ असेल आणि ज्याच्यावर आपली सर्वतोपरी मालकी असेल असं जनकल्याणासाठी आणि राष्ट्रधारणेसाठी काहीही दान द्यावं. आता दान देण्याच्या गोष्टीची यादीच करायची म्हटली तर कितीतरी मोठी होईल. अन्नदान, जलदान, धनदान, ज्ञानदान, वस्त्रदान, परोपकाराचं दान, सत्कार्याचं दान, संस्काराचं दान, श्रमाचं दान, सेवाव्रताचं दान आणि आधुनिक विज्ञान युगात देहाच्या सर्व अवयवाचं दान म्हणजे नेत्रदान, देहदान आणि रक्तदान. माणसाने कोणतंही दान द्यावं पण त्यात सारासार विचार असावा, सात्विक बुद्धी जागृत असावी आणि आपण केलेलं दान अनाठाई केलं नाही ना हे उघड्या डोळ्यांनी बघून पारखलेलं असावं. असं म्हणण्याचं कारण वाम मार्गाने धन मिळवून उदार झालेले दानशूर कितीतरी आहेत आणि मंदिर मठासमोर आपलं फडकं पसरून भीक मागणारे निरुद्योगी कमी का आहेत. त्यामुळं सामान्य माणसाच्या मनात दानाविषयी सतत शंका असते. आपण कष्ट करून सतत आयुष्यभर झिजायचं आणि या निरुद्योगांना पोसायचं अशी शंका मनात येते. म्हणून या शंकेचं उत्तर मोरोपंतांनी अगदी मोजक्या शब्दात दिलेलं आहे. उघड

दान देण्यासाठी लायक आणि गरजवंत शोधावा, यासाठी दात्याला पारखी नजर हवी, व्यक्ती अचूक हेरता यावी, दिलेल्या दानाचा दात्याला गर्व नको, तसंच दान स्वीकारणा भोगत्याला उन्माद नको, दोघांची वैचारिक पातळी एक असावी, त्याच वेळी समाज उभारणीचं, राष्ट्र रक्षणाचं आणि जीवनाचं दान देण्याचं दान योग्य स्वरूपात दिलं जाईल, म्हणून म्हटलं दान

संबंधी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात 20 ते 22 या 3 श्लोकात सात्विक, राजस आणि तामस अशी दान सांगितली आहेत. तामस दान उन्माद निर्माण करत, राजस दान परतफेडीची अपेक्षा धरत, पण सात्विक दान कल्याणकारी दान असत. म्हणून या दानाचा आपण विचार करूया. दान

स्मृतम रंगून शहरात केवढं मोठं दान दिलं गेलं. सुभाष बाबूंनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार होती. युद्ध साहित्य जमवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी सुभाष बाबूंची तुला केली गेली. सर्व स्त्रियांनी मंगळसूत्रापासून आपापले सर्व दागिने घातले. पण तुलेचं पारड काही बरोबरीसाठी येईना, काही कमी पडू लागलं. इतक्यात एका गुरखा स्त्रीनं सोन्याची फ्रेम असलेली एक तस्वीर तराजूला अर्पण केली. तस्वीर तराजूत पडली आणि तराजूची तुला परिपूर्ण झाली. लढाईत कामी आलेल्या मुलाची ती स्मृती होती. ती तस्वीर पाहून सुभाष बाबू म्हणाले, माताजी, मुलाने देशासाठी देहाचं दान केलं आणि तुम्ही सर्वस्वाचं देशासाठी दान करून चिरंजीव दानाचं महत्व पटवून दिलं. आपलं नाव अमर झालं. देशाची गरज ओळखून दान केलं. आझाद हिंद सेना आपल्या दानाचा सन्मान करती आहे. यावरून असं म्हणावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला दान

करण्यासाठी योग्य अवसर यावा लागतो. अवसर आल्यावर दान करणं आणि त्याच्यासाठी सदैव सिद्ध असणं खरंच आजच्या प्रगत युगात धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचं आणि तितकंच महत्वाचं सिद्ध असणं हे केव्हाही. पण वेळ केव्हा कोणती कशी येईल याचा भरोसा असत नाही. सध्या चाळ पद्धत मोडली, एकत्र कुटुंब पद्धत जवळजवळ संपुष्टात आली, ब्लॉक संस्कृतीचा उदय झाला आणि तो रुजला सुद्धा. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तो सगळ्यांना आवडायला लागला, त्यामुळं कौटुंबिक संबंधाचा दुवा जरा निखळताना दिसतो आहे. म्हणून विज्ञान युगातील काळाची गरज ओळखून जीवन जगण्यासाठी काही मार्ग आणि दान सांगण्याची आज गरज निर्माण झाली. म्हणून म्हटलं

रक्तदान आजच्या काळाची खरी गरज आहे. हे दान प्रत्येकाला आपण हयात असताना करता येतं आणि दान दिल्याचा आनंद मिळतो. जिज्ञासू आणि अभ्यासक व्यक्तींच्या मनात सहज असा विचार येईल, आत्ताच का बरं कृत्रिम रक्त पुरवठ्याची गरज भासावी. सध्या कोणतीही वस्तू बाजारात एकदम गायब होते, टंचाई निर्माण होते, त्याप्रमाणे मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई झाली की काय? पण तसं नाही बरं. मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई कधीही निर्माण होणार नाही याची संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना पूर्ण खात्री आहे. पण अपघात, जबर खोलवर होणाऱ्या जखमा आणि प्राणघातक होणारे हल्ले यावेळी निसर्ग निर्मित मानव शरीरातील रक्त कमी होतं, त्यावेळी व्यक्ती प्राणाला मुकते. अशा वेळी कृत्रिम रक्ताचा पुरवठा करावा लागतो आणि जीवदान द्यावं लागतं. अशाच एका घडलेल्या घटनेवरून एका शास्त्रज्ञाने सिद्धांत काढला. अशक्ताला सशक्ताचं रक्त दिलं गेलं, रक्ताचा साठा शरीरात पूर्ववत झाला, पण जीव मात्र जगला नाही. असं का झालं याचा शोध इसवी सन 1900 मध्ये डॉक्टर लॅट स्टायलरनं लावला. तो आपल्या शोधात असं म्हणतो की सर्वांच्या रक्ताचा रंग जरी लाल असला ना तरी रक्त सारखं नसतं, ते निरनिराळ्या गटाचं असतं. म्हणून कृत्रिम रक्त पुरवठा करताना रक्त जुळत नसल्यामुळं मनुष्य दगावण्याचा संभव असतो. म्हणून रक्तदात्यांना या शास्त्रज्ञ डॉक्टरानं एक मौलिक सूचना करून किती सुंदर मार्गदर्शन केलंय. तो आपल्या मार्गदर्शनात असं म्हणतो, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ए बी आणि ओ असे रक्ताचे गट आहेत. ए आणि बी गट असणारे लोक खूप आहेत म्हणून त्यांना विश्वग्राहित असं म्हणतात. पण ओ गट हा विश्वदाता गट म्हणून ओळखला जातो. ए बी रक्त गट असणाऱ्याला कृत्रिम पुरवठा रक्ताचा करावा लागला तर कोणाचंही रक्त चालतं, पण ओ गट असणाऱ्याला त्याच गटाचं रक्त लागतं. म्हणून ओ गट असणारा दुर्मिळ रक्तदाता म्हणून ओळखला जातो. अशा व्यक्तीचं रक्त ब्लड बँकेत जमा न करता त्याचं नाव, पत्ता, रक्तगट, वय कार्डावर नोंदवून घेतात, त्याला ओळखपत्र देतात आणि जेव्हा गरज भासेल ना तेव्हा बोलवून घेऊन रक्त घेतात. मानवी शरीर म्हणजे फ्रेश रक्ताची ईश्वरी बँक आहे. हे रक्त संपूर्ण निर्जंतुक असतं, पण पहा असं मिळणं नेहमी कठीण. म्हणूनच ब्लड बँकेत रक्ताचा साठा करून त्याची वर्गवारी करून ठेवावी लागते आणि मगच मागणीप्रमाणे द्यावं लागतं. म्हणून म्हटलं मोला

वर्ष 18 ते 60 या वयोगटातील निरोगी आणि परिपूर्ण व्यक्ती असणाऱ्यांना रक्तदान करता येतं. ब्लड बँकेवर बोर्ड असतो, रक्त द्या आणि रक्त घ्या. रक्ताची विक्री केली जात नाही. मग मनात असा प्रश्न उभा राहतो, रक्ताची विक्री नाही मग पैसे कशाला? रक्ताची तपासणी होण्यासाठी, रक्त निर्जंतुक करण्यासाठी, पॅलेथिन बॅग मध्ये रक्त साठवण्यासाठी आणि सतत शीतपेटीत ठेवण्यासाठी जो शास्त्रीय खर्च येतो त्यासाठीच पैसे द्यावे लागतात. आता आलं ना ध्यानात की दान केलेलं रक्त कधीही विकलं जात नाही, त्याची सुयोग्य जपणूक करण्यासाठी म्हणूनच पैसे द्यावे लागतात. रक्त

जवळ भेदभाव नाही, रक्ताजवळ स्त्री पुरुष असा फरक नाही, रक्त गरीब आणि श्रीमंत असा तरतम भाव करत नाही, म्हणून आपल्या जवळ निसर्गदत्त असणाऱ्या रक्ताचं दान करून आपण पुण्यवान व्हावं म्हणून म्हटलं करू।

इस्पितळातील काम संपवून गणू घरी निघाला होता. त्याचे डोळे सारखे अश्रूंनी भरून येत होते. आज सकाळी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. त्याचं मन त्या प्रसंगाशी गुंतलं होतं. तसं पाहिलं तर गणू एक इस्पितळातील सेवक. असे प्रसंग वारंवार येणारच. अत्यावस्थ झाल्यावरच रोग्याला त्याचे नातलग इस्पितळात आणतात. ज्याचं भरलं तो जातो, ज्याचं आयुष्य असतो तो उपचारांनी बरा होतो आणि घरी जातो. काट रिकामी होते, दुसरा रुग्ण येतो आणि सेवेकरी सेवा करू लागतात. पण आजचा प्रसंग काही निराळाच होता. सवयीप्रमाणे गणूचे पाय चालत होते. चालता चालता तो थांबला. सदू त्याच्याकडे एकटक बघत होता. अगदी दगडी पुतळ्यासारखा उभा करावा ना तसा उभा राहिला होता. तोंडून हो नाही किचू नाही मुक्या माणसाप्रमाणे त्याची ती अवस्था. सदूने चटकन त्याच्या नातलगाला निरोप पाठवला. तो सुद्धा आला. अजून गणू तसाच उभा. काय दिसलं बरं दोघांना?

अरे गणू, काय झालं रे? असा गप्प का बोलत का नाहीस? तुझे डोळे पाण्याने का भरले आहेत? असं म्हणत सदूनी त्याला गदागद हलवलं. तो भानावर आला आणि म्हणाला, सद्या काय सांगू, आज कोल्हापूरच्या इस्पितळात विपरीत घडलं. एक खेडूत स्त्रीमरण पावली. काय सांगू, सारे डॉक्टर धावपळ करत होते, अगदी जीवाचा रान करत होते. त्या रात्री स्त्रीच्या बाबतीत प्रत्येक क्षण मोलाचा होता. ऑपरेशन करण्यासाठी तिला टेबलवर घेतली होती. पण काय गणू, काही सांगू नकोस, तिचं आयुष्य संपलं म्हणून ती गेली. नाही रे, तसं काही झालं नाही. ऑपरेशन करण्यापूर्वी तिला रक्त देणं आवश्यक होतं. बैलाने शिंग मारून भोसकल्यामुळं जबर जखमी झाली होती. पण तिच्या रक्ताचा घटच दवाखान्यात शिल्लक नव्हता म्हणून ती प्राणाला मुकली. सद्या आपण पाच जणांनी काहीच केलं नाही, असे शब्द त्या सायकलच्या दुकानातून कानावर आले. गणू दमलाय, त्याला घरी पोचव. उद्या आपण काय करायचं ते सर्वजण ठरवूया. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहराच्या मध्यभागी सायकलचं दुकान चालवलं होतं. दुकानात वर्दळ वाढत होती. कुणी दुरुस्त केलेली सायकल नेण्यासाठी येत होता, कुणी भाड्याने घेण्यासाठी, कुणी दुरुस्तीला देण्यासाठी. सर्वांच्याच कानावर कोल्हापूरच्या इस्पितळातील घडलेली घटना गेली. जो तो चुकचुकत होता, इतक्यात रस्त्यावरून जाणाऱ्या साधूकडे साऱ्यांचं लक्ष गेलं.

जागृते न तेथे कधी होणार या शब्दामुळं त्या सर्व तरुणांचं मन एकदम कॉलेजच्या लेक्चर हॉल मध्ये गेलं. एक मोठे नामांकित डॉक्टर आले होते. ते सर्वांना उद्देशून म्हणाले, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या राष्ट्राला रक्तदानाची गरज आहे. तुम्ही युवक आहात. दर 3 महिन्यांनी

कॉलेजच्या लेक्चर हॉल मध्ये गेलो. एक मोठे नामांकित डॉक्टर आले होते. ते सर्वांना उद्देशून म्हणाले, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या राष्ट्राला रक्तदानाची गरज आहे. तुम्ही युवक आहात, दर 3 महिन्यांनी तुम्ही रक्ताचं दान करू शकता. तुम्ही केलेलं रक्ताचं दान आम्ही कोणत्या गुणधर्माचं आहे हे तपासू आणि रक्तपेढीला पाठवून देऊ, असं त्यांनी म्हटलं. आणि स्वर निदानाला लागले सुख.

अरे जयन, आपण त्या दिवसानंतर काहीच केलं नाही. सदाशिव, तू तुझ्या तंद्रीत होतास, आता जागा झालास. मला येऊन 5 मिनिटं झाली याचा तुला पत्ताच नाही. तंद्रीतून भानार येऊन म्हणतोस की आपण काहीच केलं नाही, काय करायचं विसरलो. अरे, रक्तदानावर डॉक्टरांचं भाषण ऐकलं, संकल्प केला, पण कार्य मात्र केलं नाही. कोल्हापूरच्या इस्पितळात घडलेली घटना ऐकलीस ना? होय मनी.

आणि साऱ्या युवकांनी आता स्वस्त न बसता कामाला लागलं पाहिजे. त्या सायकलच्या दुकानात एक अनोखी रक्तपेढी सुरू झाली. एका वहीवर रक्तदात्याचं पूर्ण नाव, पत्ता, त्याचा रक्तगट नोंदवला जायला लागला. स्वयंसेवक स्वतः जातीनं प्रत्येक मुख्य इस्पितळात जाऊन सांगायला लागले, रक्ताची गरज पडेल त्यावेळेला आम्हाला बोलवा, आम्ही आनंदानं रक्तदान करू. प्रचार चांगला झाला, सभासदांची संख्या वाढली, इस्पितळातून निरोप येतात, रुग्णाला ताजं रक्त मिळायला लागलं. रक्तपेढीचे सभासद निस्वार्थी सेवा करायला लागले. रुग्णाचे नातलग पैसे द्यायला लागले तर सभासद म्हणत, एक जीव वाचवल्याचा आनंद आम्ही घेतो आहोत, या सत्कार्यासाठी आशीर्वाद द्या. आपल्यापैकी युवकांना आमच्या रक्तपेढीचं सभासद करा. या चांगल्या कार्याचा गौरव एका शिबिरात केला गेला. सत्काराला उत्तर देताना सदाशिव म्हणाला,

आणि गौरव स्वीकारून रक्तपिढीचे सभासद आपल्या सायकलच्या दुकानात येतात. तोच धापाटाकीत एक मनुष्य आला. हीच का ती अनोखी रक्तपिढी आणि हेच का ते सायकलचं दुकान? होय, डॉक्टरांची चिठ्ठी वाचा आणि चला माझ्या बरोबर. आताच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकची टक्कर झाली आहे. रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झालाय. त्याला इस्पितळात दाखल केलंय आणि इकडे आलो. क्षणाचाही विलंब न लावता सदाशिव आपल्या मित्रांना घेऊन निघाला. इस्पितळात येऊन पाहतो तर सर्वजण हवालदिल. डॉक्टर धीर देत होते. सेवाभावी रक्तपिढीचे सभासद हजर झाले. रक्त पाहिजे असलेल्या गटाचं रक्त मिळालं. रिक्षा ड्रायव्हरचा जीव वाचला. धोका टळला. आप्त स्वकीय आनंदित झाले. दान केलेलं रक्त कारणी लागलं. माणसाचा जीव वाचला म्हणूनच म्हणतो.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं रक्तदान नव्हे जीवनदान या विषयावरचं कीर्तन। मंडळी कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत चोखामेळा यांचा अभंग। संगीत आहे शांकनील यांचं।

श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी गायलेला संत चोखामळा यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोते हो, उद्याच्या कृषीवाणीमध्ये अननस लागवडीची माहिती आपण ऐकू शकाल सकाळी 6:40 आणि दुपारी 2 आणि संध्याकाळी 7:30 राज्यस्तरीय प्रसारणात गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरंय तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. उद्याच्या भेटीपर्यंत नमस्कार.